सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 7 जुलै 2026 पहाटेचे 5:50 आणि 32 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन सभेत मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांच्या साथीनं.

0: श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार रागातली धून आपण ऐकली. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोतेहो पहाटेचे 5:55 होत आहेत. गिरवाणवाणी यामध्ये आज ऐकूया वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक सरस्वती सूक्त.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा मराठे आणि अंजली माहुलीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

श्रोते हो, आज 7 जुलै सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्वरातलं गीत आता ऐकणार आहोत. संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे रवींद्र खासनीस यांनी.

संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना आपण ऐकली. विदुषी पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात, संगीत होतं रवींद्र खासनीस यांचं. आणि कार्यक्रमात आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात भारा तांबे यांचं गीत. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

श्रोते हो, प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त यानंतर ऐकूया साने गुरुजी यांची प्रार्थना पद्मजा फेणाणी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, प्रभात वंदन कार्यक्रमात काही भक्तिगीतं आणि प्रार्थना आपण ऐकली. चिंतन या सदरात आता ऐकूया अविनाश हळबे यांचे विचार.
1: वैयक्तिक अथवा सार्वजनिक जीवनात प्रत्येकाला, तर सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपनी अथवा आस्थापनाला कधी ना कधी एक अथवा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही समस्या कायिक असतात, काही वाचिक असतात, काही मानसिक असतात, तर काही इतरांच्याही असतात. अशा समस्यांवर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला नाही जमलं तर इतरांकडून मार्गदर्शन घेतो. परंतु आपण अशा सत्यकथा बघणार आहोत की ज्यात समस्या आणि त्यांची उत्तरं दोन्हीही चाकोरी

0: व्यवस्थापनाला कधी ना कधी एक अथवा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही समस्या कायिक असतात, काही वाचिक असतात, काही मानसिक असतात, तर काही इतरांच्याही असतात. अशा समस्यांवर आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला नाही जमलं तर इतरांकडून मार्गदर्शन घेतो. परंतु आपण अशा सत्यकथा बघणार आहोत की ज्यात समस्या आणि त्यांची उत्तरं दोन्हीही चाकोरीबद्ध नाहीत. काही समस्या आणि त्यांची उकल सर्वसाधारण माणसाच्या ज्ञान अथवा कल्पनाशक्तीबाहेरची आहेत. इंग्रजीमध्ये याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं म्हणतात. यातून आपली बौद्धिक करमणूक तर होईलच, परंतु कित्येकदा साधा कॉमन सेन्स वापरून अवघड समस्येवर मात कशी करता येते हेही पाहायला मिळेल. पहिली हकीकत आहे एका सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपनीची. ती कंपनी अंगाला लावायचे साबण तयार करून कार्डबोर्डच्या आकर्षक खोक्यात पॅक करून विकत असे. या कंपनीपुढे एक दिवस एक विचित्र समस्या उभी राहिली. ती म्हणजे आत साबण नसलेलं रिकामं खोकं चक्क ग्राहकापर्यंत जाण्याची. पॅकिंग करणाऱ्या व्यक्तीकडून ही चूक होत होती हे उघड होतं. तो कामगार दिवसात साधारणपणे 500 खोक्यांमध्ये साबण भरत असे, जे करताना एखादं खोकं रिकामं जाणं सहज शक्य होत होतं. ही चूक टाळण्यासाठी त्यांनी बराच विचार आणि प्रयोग केले. शेवटी अगदी साधा उपाय सापडला. तो असा की पॅक केलेले साबण एका पाठोपाठ एक अशा क्रमानं ज्या पट्टा अथवा कन्व्हेअरवरून डिस्पॅच सेक्शनमध्ये जात त्या कन्व्हेअरसमोर एक पंखा बसवणे. हा कन्व्हेअरवरून जाताना ज्यात साबण आहे असं खोकं वजनदार असल्यामुळे न हलता पंख्यासमोरून पुढे जाई, तर ज्यात साबण भरायचा राहिला असेल ते खोकं अत्यंत हलकं असल्यामुळे त्या पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने उडून पलीकडे पडे. परिणामत रिकामं खोकं ग्राहकापर्यंत जाण्याचा प्रश्न मिटला. एका तांत्रिक समस्येचं उत्तर साध्या उपायाने मिळालं. किती सोपा उपाय आहे हा. याचा अर्थ असा की आपली निरीक्षण शक्ती आणि सर्जनशीलतेचा वापर करून अत्यंत कमी खर्चामध्ये समस्या पूर्ती होऊ शकते. आता एक मोठं उदाहरण बघूया. ज्यावेळी अमेरिकेच्या नासाने अवकाशात अंतराळवीरांसह आपली याने पाठवायला सुरुवात केली, त्यावेळी त्या अंतराळवीरांना दिसणाऱ्या अथवा जाणवणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद व्हावी म्हणून त्यांना कागद आणि पेन द्यायचं ठरलं. परंतु तेवढ्याच समस्या लक्षात आली की अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शाई निफापर्यंत पोहोचू शकणार नव्हती, यामुळे ते पेन लिहूच शकणार नव्हते. ही समस्या सोडवण्यासाठी नासाचे तंत्रज्ञ कामाला लागले आणि अंतराळात गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेमध्ये लिहिता येईल असं पेन आणि शाई तयार करण्यासाठी शेकडो डॉलर्स खर्च केले गेले. परंतु ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी जो उपाय सापडला तो अगदी साधा होता. तो म्हणजे अंतराळवीरांनी आपली निरीक्षणे कागदावर पेनाने लिहिण्याऐवजी साध्या पेन्सिलीने लिहिणे. हा पेन्सिल आणि तिचे शिसे हे दोन्ही घन पदार्थ असल्यामुळे पेन्सिलीने कागदावर लिहिण्यात काहीही अडचण येणार नव्हती. त्याप्रमाणे केलं गेलं आणि नंतर अंतराळवीरांनी पेन्सिलीने लिहिलेले कागद पृथ्वीवर आल्यावर टायपिस्टकडे देऊन त्यांचे रिपोर्ट टाईप केले गेले. किती सोपा उपाय सापडला हा. या ठिकाणी पण तांत्रिक समस्येचं उत्तर साध्या कॉमन्सने न मिळालं.
1: श्रोतेहो चिंतन या सदरात अविनाश हळबे यांचे विचार आपण ऐकले आणि इथेच आता प्रभातवंदन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

ने दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये कूपनलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान याविषयी माहिती. याचंच पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे. सादर करते धीरज केदारी. सकाळी 6:50 परिसरमध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी संवाद. सहभाग प्रशांत अवचट. संवादक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 19 दुसऱ्या अध्यायातला श्लोक 13 विवरण लेखन मृणाल साने. श्लोकगायन स्मिता गाडगीळ. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम. शीर्षक आहे हायटेक शेती प्रगतीची गती. सादरकर्ते सदानंद कांबडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची आहे. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9:00 काही मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 9:30 कार्यक्रम फोन इन लोभसावा. सादरकर्ते कैलास शिंदे. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीताचा कार्यक्रम. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 10:45 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमामध्ये पंडित दिनकर कैकिणी यांचं देशरागावर आधारित गायन आपण ऐकू शकाल. 11:30 आम्ही या कार्यक्रमामध्ये गायिका भगिनी प्रियांका आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 4. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटी. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 आणि 2:30 नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये ब्युटिफुल डिस्कशन्स जीवनातील अविस्मरणीय गोष्टी कार्यक्रमाचं निवेदन आहे मैथिली जगताप यांचं. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रुपरेषा. 6:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये विषय कार्यरत रहा सेवानिवृत्तीनंतरचे व्यस्त आणि मस्त जीवन याविषयी अॅडव्होकेट सुमित लाड यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आम्ही सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यात अधिक नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिके याविषयी डॉ ऋषिकेश भिसे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणी आणि बाजारभाव आपण ऐकू शकाल. सादरकर्ते धीरज केदारी. रात्री 7:15 कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्यावर. सादरकर्ते ओंकार दीक्षित. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 10:15 मंथन हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य मुक्तीपत्रे याचा भाग 6. सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये पंडित दिनकर कैकिणी यांनी गायलेला राग सावनी बिहाग आपण ऐकाल. रात्री 11:10 हवामानाचा अंदाज. तसंच आमची नेहमीची सगळी बातमीपत्रं ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा.

0: प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजतात. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:35

0: श्रोते हो, सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 7 जुलै या तारखेचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया. 7 जुलै 1854 या तारखेला कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबईच्या फोर्ट भागातील वॉटसन हॉटेलमध्ये ल्युमियर बंधूंनी भारतात पहिल्यांदा चित्रपट दाखवला हा दिवस होता 7 जुलै 1896. 1985 साली या तारखेला विम्बल्डन पुरुष एकेरी विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला. विम्बल्डन जिंकणारा तो पहिला अनसीडेड खेळाडू आणि पहिला जर्मन खेळाडू देखील ठरला.
2: And what a tremendous performance. This boy of 17 who came here in his second Wimbledon, and here is a player of championship caliber if ever I saw one.
1: आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्मदिन,

0: 1914 साली त्यांचा जन्म झाला. लोकसंगीताचा खुबीनं वापर करणाऱ्या अनिल विश्वास यांनी वाद्यवृंदाच्या वापरातही अनेक प्रयोग केले.
1: मेरा क्या है, मैं उठकर चला जाऊंगा, कल कही आप ही को ना कहना पड़े कि एक जबी चाहिए संगे दर.

0: 1948 चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण. गायिका पद्मजा फेणाणी यांचा जन्म 1962 साली या दिवशी झाला. 1981 क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी. 1982 आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथांसाठी प्रसिद्ध असणारे ब्रिटिश लेखक सर ऑर्थर कॉनन डॉईल यांचा आज स्मृतिदिन. 1930 साली त्यांचं निधन झालं. व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या या लेखकानं निर्माण केलेला गुप्तहेर शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार वॉटसन ही रहस्यकथांच्या जगातली अजरामर पात्र ठरली आहेत. ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचा आज स्मृतिदिन. 2021 साली आजच्या दिवशी त्यांचं निधन झालं.
1: कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है. मैं तो पीता हूं कि बस सांस ले सकूं.
0: 1944 साली ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या दिलीप कुमार यांनी पुढची काही दशकं एकाहून एक सरस भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.

0: 20 मिनिटं होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये ऐकूया कूपनलिका भूजल पुनर्भरण याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात अत्यंत बदलता पाऊस 400 ते 6000 मिलीमीटर पर्यंत असतो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पावसाळी दिवसांची संख्या 40 ते 100 दरम्यान असते. पावसाच्या स्त्रोतांच्या अंदाजे सरासरी वार्षिक उपलब्धतेमध्ये 164 घनकिलोमीटर पृष्ठभागावरचं पाणी आणि 20.5 घनकिलोमीटर उपपृष्ठभागावरचं पाणी असतं. लागवडीखालील क्षेत्रापैकी एकूण 17 ते 18% क्षेत्र सिंचनाखाली म्हणजेच बागायती आहे. उर्वरित सुमारे 80% जास्त शेती ही मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे, ज्याला आपण कोरडवाहू शेती म्हणतो. त्यामुळे पावसाळ्यात जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा वापर आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. सिंचनाचे योग्य ते सर्व उपाय योजले तरी जास्तीत जास्त 30% एवढंच क्षेत्र सिंचनाखाली आणता येऊ शकतं. सिंचन क्षमता वाढवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीनं उपयोग करणं गरजेचं आहे. जमिनीतील पाणी उपसण्याचा वेग भूजल साठ्यात येणाऱ्या पाण्याच्या वेगापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. पर्यावरणाच्या संकेतानुसार भूजल साठा दरवर्षी कायम ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठीच कूपनलिका पुनर्भरण व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. शेतीसाठी कूपनलिका हे भूजल मिळवण्याचं आणि सिंचनाचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे. कूपनलिका कोरड्या पडू नये आणि तिचा शेतीमध्ये योग्य उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कूपनलिकांचा शाश्वत वापर करण्यासाठी पावसाचं वाहून जाणारं पाणी आणि छतावरील पाणी गाळण यंत्रणेद्वारे कूपनलिकेमध्ये सोडावं. यामुळे भूजल पातळी वाढून त्याचा शेतीसाठी फायदा होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरातून किंवा घरांच्या छतावरील पावसाचं पाणी शास्त्रीय पद्धतीनं कूपनलिकेत सोडणं म्हणजे कूपनलिका पुनर्भरण होय. सर्वप्रथम नाला, ओढा किंवा छताचं पाणी कूपनलिकेजवळ वळवावं. कूपनलिकेच्या सभोवताली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. त्यानंतर खड्ड्यातील उंची एवढा केसिंग पाईपचा भाग 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूनं 4 ते 5 मिलीमीटर व्यासाची छिद्र वाढावीत. या छिद्रावर लोखंडी किंवा प्लॅस्टिक जाळी घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे 4 थरात विभाजन करून सर्वात खालच्या भागात दगड गोटे, त्यावरच्या थरात खडी, नंतरच्या थरात बारीक वाळू आणि सर्वात वरच्या थरात विटांचे तुकडे भरून घ्यावेत. तरीही हा खड्डा रिकामा राहिल्यास तो पुन्हा दगड गोट्यांनी भरून घ्यावा. अशा प्रकारे ओढा किंवा नाल्याचं गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाऊन पुनर्भरण होईल. कूपनलिका पुनर्भरण करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती घेऊया. गाळ काळी कचरा असलेलं पाणी कूपनलिकेत सोडू नये. आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक किंवा प्रदूषित पाणी टाळावं. क्षारपड जमिनीवरून वाहणारं पाणी घेऊ नये. औद्योगिक क्षेत्र आणि साखर कारखाने परिसरातील पाणी वापरू नये. गाळण यंत्रणा वेळोवेळी स्वच्छ करावी. शेतकरी बंधूंनो, भूजल पुनर्भरण म्हणजे पावसाचं किंवा वरचं पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणी साठ्याची पातळी वाढवण्याची एक प्रक्रिया आहे. हे पाणी नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या जमिनीत सोडलं जातं. भूजल वाढवण्याच्या अनेक पद्धती आहेत. एक किंवा अनेक पद्धती एकत्रितपणे वापरता येतात. नेमकी कोणती पद्धत अवलंबवावी हे भौगोलिक आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे. प्रक्षेत्रातील भूजलाचा चढ उतार, भूस्तर रचना, मातीचा प्रकार, पुनर्भरणासाठी पाणी आणि त्याचा साठा, गुणवत्ता, योजनेची तांत्रिक आर्थिक सबलता इत्यादी बाबी प्रामुख्यानं पडताळून पाहाव्या लागतात.
0: कूपनलिका भूजल पुनर्भरण याविषयी माहिती आपण ऐकली. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:15 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून तर 6:55 मिनिट

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात. त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू किंवा शिकेकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत, विशेषतः काळे तीळ.

0: खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या तिसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्णहरी।
1: रामकृष्णहरी, तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर बर।
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली, तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो।
1: बरोबर।
2: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या। गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या।
1: बर।
2: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या।
1: बरोबर।
2: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं।
1: अरे वा।
2: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस।
1: बरोबर।
2: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे।
1: बरोबर।
2: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे। त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर।
2: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं।
2: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो।
1: बरोबर।
2: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं।
1: बरोबर।
2: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं।
1: बर।
2: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं। आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो।
1: बर।
2: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो। या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत।
1: अरे वा। बर।
2: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे।
1: बर।
2: म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तेही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल, अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे।

0: देशेन गतरात्रौ डलास क्रीडांगणे राउंड ऑफ 16 क्रीडायां पोर्चुगल देशः 1-0 इत्यंकान्तरालेन पराजित्य फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रे स्थानं सुरक्षितम्। स्पेन इदानीं शुक्रवासरे लॉस एंजलिस क्रीडांगणे यूएसए बेल्जियम वा देशं सम्मुखीकरिष्यति। इति वार्ताः।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 झालेत। आता ऐकणार आहोत जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: ऐकूया आजचा विचार। दिव्याने दिवा लावत गेलो तर दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलो तर फुलांचा हार तयार होतो, तसंच जर माणूस माणसं जोडत राहिला तर माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं।

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुटाणी देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. दिव्याने दिवा लावत गेलो तर दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलो तर फुलांचा हार तयार होतो. तसंच जर माणूस माणसं जोडत राहिला तर माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं.
5: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
6: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून विषय मीच

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
5: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
6: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
5: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा

0: तत्वारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
1: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
2: श्रोते हो, 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं

0: गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी, वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शाह यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11:00 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही.
2: अच्छा,
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहेत.
2: अच्छा,
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
2: नक्कीच नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. ते फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
2: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
2: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा

0: कोण आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घ्या. त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कागदी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काय अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतं.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोडं फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो
1: म्हणजे
0: की माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय? नाही, तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सर. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होती
1: व्हिडिओ कॉलवर.
0: व्हिडिओ कॉलवरती दिसतं, व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं तर बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते अर्धायचं. त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्टमध्ये आहात. त्यामुळे तेच बोलतील.

0: ते बोलायचे.
1: अच्छा.
0: असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक. म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात.
1: अच्छा.
0: आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन. म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही, नवीनच आहे
0: सहानुसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले. म्हणजे ते एका ठिकाणी आले आणि मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा.
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीझन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर.
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 7:40 आणि 47 सेकंद झाले आहेत. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 13वा श्लोक, याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येतं, त्याप्रमाणे दुसरं शरीरही मिळतं. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. विनोबाजी लिहितात, ह्या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी, तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे. युद्धामुळे होणारे भविष्यातले वध अर्जुनाला त्याच्या धर्मापासून परावृत्त करतायत. कारुण्यरूपी दोषामुळे तो असा आपला आजपर्यंत पाळलेला क्षात्रधर्म जवळजवळ विसरला होता. एका सच्च्या क्षत्रियाच्या कर्तव्याचं त्याला विस्मरण झालं होतं. त्याच्या याच स्वभावसिद्ध धर्माची त्याला पुनश्च ओळख करून देणं ही गरज होती. त्याच्यामध्ये ज्या वैराग्याचा उदय होत होता त्यात ज्ञानाला कुठे स्थान नव्हतं. जे पांडित्य त्याच्या अंगी अपेक्षित होतं त्या आत्मज्ञानाचा अर्जुना अंगी लवलेशही उरला नव्हता. आपलं श्रेयस नक्की कशात आहे, संन्यास घेण्यात की युद्ध करण्यात, अशा संभ्रमात तो सापडला होता. संन्यास, कर्तव्य, श्रेयस यांचे अर्थ नव्याने उलगडणं आवश्यक होतं. म्हणूनच भगवंतांनी त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. आत्म्याच्या अमरत्वाचं अधिक विस्तृत विवेचन करायला सुरुवात केली आहे. आत्मा अविनाशी आहे, त्याचं निधन होत नाही. शरीर बदलतं पण आत्मा बदलत नाही. तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ऐतरेय उपनिषदात वामदेव नावक ऋषीची एक प्राचीन कथा आली आहे. या वामदेव ऋषीला गर्भावस्थेत असतानाच परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं. अग्नि, वायू, चंद्र, आदित्य, प्राण या देवतांच्या उत्पत्तीचं ज्ञानही त्याला याच अवस्थेत होऊ शकलं. इतकंच नव्हे तर पूर्वी शेकडो लोखंडी म्हणजे दुर्भेद्य शरीर

माझे रक्षण करत होती आणि बहिरी ससाण्याप्रमाणे मी ती वेगाने तोडून बाहेर पडलो असं ऋषींनी गर्भात असतानाच उच्चारलेलं होतं. ज्ञान विज्ञानाच्या सम्यक ज्ञानाने त्यांनी मनुष्य जन्माआधीचे आपले सगळे जन्म जाणून घेतले होते. याच ज्ञानसंपन्न अशा बुद्धीनेच त्यांनी अमृतत्वाची प्राप्ती करून घेतली होती. पुनर्जन्म ही एक भारतीय दर्शनशास्त्रीय महत्वाची कल्पना आहे. ती आत्म्याचं अमरत्व अधोरेखित करते. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. नवीन देहात तो त्या देहासंबंधीचे अनुभव घेत असतो. 84 लक्ष योनींची पौराणिक कल्पना आपल्याकडे प्रचलित आहे. ती अगदीच निराधार नाही अशी टिप्पणी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात केलेली आहे. तर एका लहान सजीव सूक्ष्मापासून आजची सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. मध्ये कोट्यावधी वर्षांचा काळ गेलाय. या सर्व प्रवासात एकाच जीवात्म्याला अनेकानेक जन्मांमधून जावं लागतं. पुनर्जन्माची कल्पना सोडून दिली तर अतिशय लहान वयातच ज्ञानाची प्रचंड शिखर गाठलेल्या मनुष्याच्या क्षमतेची उपपत्ती होऊ शकणार नाही. वैदिक उपनिषदीय शास्त्रांमध्ये लिंग शरीराचं विस्तारपूर्वक वर्णन आढळून येतं. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आत्मा या लिंग शरीराच्या द्वारे प्रवेश करतो. बृहदारण्यक उपनिषदात जसा गवतावरील जळू गवताच्या एका काडीवरून दुसऱ्या काडीवर जातो तसाच जीवात्मा दुसऱ्या नवीन शरीराशी संलग्न होतो या अर्थाचा मंत्र आलेला आहे. जीवात्म्याच्या ठिकाणी शरीराची स्थित्यंतर ही ठरलेलीच असतात. जीवात्मा जेव्हा एका शरीराला सोडतो तेव्हा त्याला आपण त्या शरीराचा मृत्यू झाला असं म्हणतो. पुनश्च नवीन शरीर धारण केलं की आपण नवा जन्म झाला असं म्हणतो. आत्म्याचं असं हे शरीर बदलणं अतिशय स्वाभाविक आहे हे ठसवण्यासाठी भगवंतांनी खूप मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. ते सांगतात एकाच शरीरात जीवात्मा जसं बालपण तारुण्य आणि म्हातारपण हे बदल अनुभवतो त्याचप्रमाणे त्याला दुसरा देह प्राप्त होतो. त्याविषयी ज्ञानीजनांना मोह उत्पन्न होत नाही. एकाच शरीरात आपण शरीरातले बदल अनुभवत असतो. बालपणीचं रूप तारुण्यात राहत नाही तर तारुण्यातलं म्हातारपणात. आधुनिक शास्त्रानुसार शरीरातल्या पेशींमध्ये सतत बदल होत असतात. जुन्या पेशी मृत होऊन त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात. हा काळ काही आठवडे ते काही वर्ष इतका असू शकतो. हा बदल स्वाभाविक असतो सहज घडून येत असतो. वैदिक वाङ्मयामध्ये शरीराच्या 6 अवस्था सांगितल्या आहेत. जायते म्हणजे उत्पन्न होणे, अस्थि म्हणजे असणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरीणमते म्हणजे परिणत होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि नश्यती म्हणजे नाश होणे. शरीरात हे बदल जरी झाले तरी मी आहे ही अहमची अनुभूती तशीच राहते. शरीर नष्ट झालं तरी शरीरही नष्ट होत नाही. आत्मदृष्टीने विचार करता मृत्यू हा फक्त शरीरालाच आहे, आत्म्याला नाही. नोकरी किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने माणूस एका घरातून दुसऱ्या घरात राहायला जातो, कधी एका गावातून दुसऱ्या गावात जातो, पण माणूस तोच असतो. झाडाचंही असंच असतं. आधी बी, मग छोटं रोपट आणि मग मोठा वृक्ष, पण झाड तेच असतं. आत्म्याचंही तसंच आहे. तो त्याची शरीररूपी घर बदलतो पण तो बदलत नाही. बदल हा फक्त सजीवांमध्येच दिसतो असं नाही तर जडसृष्टीमध्येही असे असंख्य बदल घडून येत असतात. त्यातून नवनिर्माण होत राहतं आणि जुनं संपतं. काही बदल सहजी जाणवतात तर काहींची जाणीव आपल्याला नसते. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्यावर नवीन शरीराशी जोडलं गेल्याने जुन्या शरीराचं आपल्याला विस्मरण होतं. कठोपनिषदाच्या 2 अध्यायातला एक मंत्र स्पष्टपणे सांगतो की आपल्याला कर्मांप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे काही प्राणी शरीरधारणा करता गर्भदशेस प्राप्त होतात आणि दुसरे कित्येक वृक्षपाषाणादी स्थावर कोटीस जातात. याचाच अर्थ जीवाला त्याच्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म आहे, परंतु त्या प्रवाहात त्याचं अस्तित्व तसंच असतं. गीता रहस्यात भावार्थ सांगताना लोकमान्य टिळक म्हणतात एक देह सुटला तरी कर्मानुरूप पुढे दुसरा देह मिळाल्याखेरीज राहत नाही. आत्म्याचं अमरत्व ज्यांनी ओळखलं असा धीर म्हणजे ज्ञानी पुरुष शरीराबद्दल मोह ठेवत नाही. शरीर आणि त्याबरोबर निर्माण होणारे सगळे संबंध अनित्य आहेत हे सत्य त्यांनी जाणलेलं असतं. त्यामुळेच जीवनाविषयी तो आसक्त नसतो अथवा मृत्यूने भयभीतही होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई इये शरीरांतरे होती जाती पाही
ऐसे

जाणे तया नाही व्यामोह दुःख. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात आणि जातात, असं जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही. अशा पुरुषाची शरीराबद्दलची आसक्ती संपलेली असते, त्यातून बदलाला सामोरं जाण्याची ताकद त्याला प्राप्त होते. आंतरिक शांतीचा अनुभव तो सतत घेत असतो. ज्यांच्यासाठीचा शोक अर्जुन करत होता त्यांचा मृत्यू होणं हे भगवंताच्या दिव्य कर्माचाच एक भाग होता. भगवंत आपलं ते दिव्य कर्म अर्जुनाला पुढे विस्ताराने कथन करणार आहे. काळाबरोबर आपण सामान्य माणसं मात्र अधिकाधिक देहासक्त होत आहोत. मी म्हणजे केवळ हा देह हा विचार मनावर ठसवत आहोत, त्यामुळे वयानुरूप होणारे शरीरातले छोटे छोटे बदलही आपल्याला अस्वस्थ करतात. मृत्यूने तर आपण अधिकच भयभीत होतो. आप्तांचे मृत्यू आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपलं मन गमावून तर बसत नाही ना, याचा विचार करणं गरजेचं आहे. आजच्या संदर्भात या श्लोकापासून आपण आपला लाईफ कोच श्रीकृष्ण यांच्याकडे आणि त्यांच्या मुखातून पाझरलेल्या समस्त मानवजातीला उपकारक अशा गीतेकडे लक्ष दिलं पाहिजे. हा श्लोक आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगतो. ज्ञानी विद्वान धीर माणूस आपल्यात घडणाऱ्या बदलांमुळे अस्वस्थ होत नाही. बालपण तारुण्य वृद्धत्व हे जीवात्म्यात होत असलेले बदल स्वाभाविक मानतो. सध्याच्या परिस्थितीत आपण प्रत्येक बदलाला घाबरतो, अस्वस्थ होतो. तंत्रज्ञानात, नात्यात, नोकरीत झालेले बदल आपल्याला अस्वस्थ करतात. श्रीकृष्ण सांगतात, आजचं दुःख उद्या राहणार नाही, सुखही कायम टिकणार नाही. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. हे एकदा लक्षात ठेवलं की कुठलीच परिस्थिती संकट वाटणार नाही, मन चंचल राहणार नाही, स्थितप्रज्ञतेकडे आपली वाटचाल सुरू होईल.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सकाळचे 7:55 होत आहेत।
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25।

0: 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: पुस्तकांचा वर्षा सवलतींची बरसात 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह बाजीराव रोड पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
2: अहो सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी निवेदन.
6: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
7: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: श्रोते हो, सकाळचे 8 वाजतात। आता हिंदीतून आणि 8:15 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5 स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्य

0: यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JAACनं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JAACवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 14 सेकंद झाले आहेत. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सादरकर्ते सदानंद कांबडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची आहे. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम प्रसारित करी.

आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे सादर करते सदानंद कामडी ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो। आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे, शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे। राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली। त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा। मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे। आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे। पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे।

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रिकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हां
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कोणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी

0: वेळेवर होतात तर?
1: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळं तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
2: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
0: हो ना.
2: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्याच गिरणीमध्ये काहीतरी तयार करतीये.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे.
2: बरोबर.
1: आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: बरं.
3: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहे. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदाजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
3: किती छान. म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
3: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
3: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बापरे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे
1: आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरनेट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेसं आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाहीये.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरीही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहे.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे मोबाईल संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं.
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर, म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पीक पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ऍप वरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच.

0: मी सांगतो ना वैशालीताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाहीक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री एजीव्ही अशा या कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
2: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी बघ. श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे. नाही का शीतल?
1: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता पुणे केंद्राने. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:09 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज लोकप्रिय नाट्य आणि सिने अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्मदिन आहे. त्या अनुषंगानं कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं. सुरुवातीला ऐकूया ज्योतिबाचा नवस या चित्रपटातली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर रवींद्र साठे आणि आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांच्या स्वरात जावयाची जात या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.
1: चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याच बघुनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घडलं ग.

0: श्रोते हो, यानंतर संगीत ऐकूया एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन, मम्मी, सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्वरात निवडुंग या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार आरती प्रभू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोते हो, यानंतर गीत ऐकूया एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुल स्वरात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: सगळीकडे बोंबाबूम या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन लोभ असावा. सादर करते कैलास शिंदे.
1: फोन इन लोभ असावा.

0: चांगली सूचना आहे, बघूया मग आपल्याला तसं करता आला तर.
1: अनेक अनेक सांगा, परवा ते कार्यक्रम आता बंद झालं काय?
0: बंद नाही झालेला, सुरूच आहे की तो कार्यक्रम.
1: नाही परवा बुधवार झाला नाही की हो.
0: हा, त्या दिवशी काहीतरी अडचण असेल त्याच्यामुळे प्रसारित झाला नसेल.
1: करायचं म्हणजे काय, आता दिव्यांगतरंग कमीत कमी 10 वर्ष झालं ते धारवाड आकाशवाणीवर मी ऐकतो दिव्यांगतरंग म्हणून सगळ्या अपंग लोकांसाठी ते कार्यक्रम असत आहे.
0: बरं,
1: मग तसं एक तुम्ही केलं तर फार खूप छान होईल.
0: बरं,
1: दिव्यांग बांधूना फोन करायला.
0: हा चालेल, विचार करूया त्याबाबत. हॅलो
2: सर, नमस्कार, धनंजय वाघ बोलतोय.
0: नमस्कार, कार्यक्रम फोन इन लो बसावा
2: पुणे आकाशवाणीमध्ये आमची सर्वांची दिलकी धडकन बर का. आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके कैलास सर.
0: ओके,
2: कार्यक्रम फार सुंदर सादर करतात.
0: ओके,
2: सर शनिवारी सकाळी आपलं जे मत भगवद्गीतावर आज दुसरा आणि 9वा श्लोक फार सुंदर सरांनी विरण करून सांगितलं बर का. आणि श्रीमद भगवद्गीताचा पारायण चालू आहे आपल्या पुणे आकाशवाणीवरून सकाळी भारतीवर संध्याकाळी दोन्ही वेळेस बर का सर. आणि सर्व कार्यक्रम फार सुंदर प्रतिम आणि सर्वांचा अभिनंदन बर का.
0: ओके,
2: निवेदकांचा सर्वांचा पण.
0: बर बर बर, चला धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी धनंजय वाघ.
2: धन्यवाद सर.
0: हो हॅलो.
3: हॅलो
0: बोला.
3: लोबासा कार्यक्रम का?
0: कार्यक्रम फोन इन लोबासा बोला.
3: गुलाब मुलाने बोलतोय, तालुका मुळशी जिल्हा पुणे.
0: बोला गुलाबजी, स्वागत कार्यक्रमात. आज लोबसावा एकदम सुगंधित होणार गुलाब यांचा फोन आलाय कार्यक्रमामध्ये. ताजा टवटवीत बागेमध्ये उमललेला गुलाब जसा प्रफुल्लित सुगंधित मनमोहक आपल्याला प्रफुल्लित करतो तसं तद्वत आज कार्यक्रमामध्ये. बोला
3: सर. संध्याकाळचं जे 7:30 कार्यक्रम चालू करा ना आपण, गजर हरिनामाचा.
0: हो,
3: खूप छान वाटतं बरं का ऐकायला ती.
0: बोला ना. बोला. हो,
3: आणि असं अजून एक मला असं आकाशवाणीचा आभार मानायचं, क्रिकेटचं वर्णन ऐकवलं, कॉमेंट्री ऐकल्याबद्दल.
0: वर्ल्ड कप महिलांची जी सध्या चालू आहे त्यातले मॅचेस त्याचं वर्णन श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं जात आहे. चला आणखी काय अभिप्राय, कुठले कार्यक्रम ऐकले गुलाब मुलांनी?
3: मी ऐकतो ना संध्याकाळचं ते 5:30 कार्यक्रम लागतो मराठी गाण्यांचं.
0: हो,
3: परत ते गजर हरिनामाचा.
0: धन्यवाद फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी.
3: हो हो.
0: हॅलो.
4: हॅलो
0: बोला.
4: मी संजय भोजने बोलतोय, तालुक्याच्या पुणे जिल्ह्यात नगर होतो.
0: हा बोला संजय भोजने, स्वागत कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम फोन इन बसावा.
4: हा, अमृतसरचा कार्यक्रम छान आहे, तो युट्यूबवर ऐकत असतो. भगवद्गीतेची सगळी माहिती भेटते. श्लोक, श्लोक ते चंद्राचा आकार दिला होता ते स्टार्टिंगला आहे, ते कॅन्सल करून ते स्टार्टिंग नावाचं पूर्ण ठेवावं असं मला वाटत.
0: बर,
4: चित्र ते म्हणजे श्लोक स्टार्ट होतो ते पण वाचू शकतो आपण.
0: बर,
4: त्या संदर्भात एक निवेदन द्यायचं होतं.
0: अच्छा, ठीक आहे, धन्यवाद संजय भोजने या प्रतिक्रियेसाठी, आभारी आहोत. हॅलो बोला.
5: लोबासा मध्ये फोन लागलाय ना?
0: बरोबर, योग्य ठिकाणी फोन लागलाय.
5: मला ना थोडस एक विचारायचं होतं की मी 29 एप्रिलला फोन केला होता गाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर लगेच एक आठवड्याने मी केला परत फोन, कारण की 29 एप्रिलचा माझा फोन घेतला म्हणजे लावलं गेलं नाही ते गाणं.
0: बर, कोण बोलताय ते नाही समजलं.
5: हा, मेधा पिटके बोलते मी.
0: हा बोला.
5: हा, तर त्याच्यामुळे मी एक आठवड्याने परत फोन लावला, पण मग ते त्यांनी हे केलं की तुम्ही 29 एप्रिलला फोन केला होता, आता परत कसा केला फोन. मी कारण सांगायच्या आधीच फोन कट करून टाकला, पण मग त्याच्यामुळे थोडस नर्वस झाले मी.
0: नाही, आता काय होतं ना, म्हणून तर तुम्ही निवेदन जर ऐकत असाल की आपण एका श्रोत्यांनी एका कार्यक्रमामध्ये जर फोन केलेला असेल तर आपण 2-2 महिन्याचं अंतर पाळा हे श्रोत्यांना कशासाठी सांगतोय.
5: फोन करण्याचा काय उपयोग ना.
0: नाही, आता तुम्ही लक्षात घ्या ना, म्हणून हा म्हणून तर त्याच्यासाठीच की एका कार्यक्रमामध्ये किमान तुम्ही 2-2 महिन्याचं अंतर पाळा ना कार्यक्रमांमध्ये. त्याच कार्यक्रमामध्ये तुम्ही जर पुन्हा थोड्याशा अंतरानं परत फोन करणार असेल तर आपला उद्देश आहे की सर्व सगळ्या श्रोत्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे, त्यासाठी हा खटाटोप बसतो, बाकी काही नाहीये. त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलंय, कदाचित तुमचा 2 महिन्याच्या आत पुन्हा कॉल असेल त्याच्यामुळे

0: फोन इन लोभसावाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपला स्नेहांकित मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोभसावा हा कार्यक्रम.
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हा सर नमस्कार.
0: नमस्कार.
1: विजय कुमार सांगतो बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरतून. सर मला ते बुधवारी 10:30 एक कार्यक्रम होता रुपेरी मुकुटाचे मानकरी म्हणून. ते लई भारी ते एवढं छान त्यांनी एवढं हे केलंय त्यांनी प्रसाद कुलकर्णी सरांनी.
0: बर.
1: ते सगळ्या कलाकारांच्या बद्दल ते शशी कपूरचं ऐकलं मी प्राणबद्दल. मला ते सुचवायचं होतं तुम्हाला ते पुन्हा सगळ्या महाराष्ट्र सगळ्या आकाशवाणीवरती रिले करता येईल काय.
0: ठीक आहे.

0: त्यांनी ते लावलं नसेल. धन्यवाद. हॅलो,
1: नमस्कार, मी दिलीप मोरवाले बोलतोय पुण्यामधून.
0: हा बोला बोला दिलीप मोरवाले, स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इंडो बसावा.
1: पहिल्यांदा फोन लागला हा. सांगायचं म्हणजे माझी मिसेस रेडिओची हे ऐकायचं.
0: बर,
1: म्हणजे गाणी वगैरे सगळं तुमचे प्रोग्राम वगैरे.
0: ओके ओके.
1: रेडिओ कसाच 5 वर्ष पडलेला.
0: अच्छा,
1: म्हणजे मिसेस आता नाही आहे, कोरोनामध्ये 2020 ला त्यांचं ध्यान झालं.
0: ओ हो हो.
1: मग 5 वर्ष एकदा साफ करत करत असं हे करता करता तो रेडिओ मला सापडला याच्यामध्ये कपाटामध्ये. दुरुस्त केला आणि त्याची आठवण पुढून परत चालू केला.
0: वा वा वा.
1: मी सांगायचं होतं. दुसरं म्हणजे आता मी अर्धवून अगदी सकाळी तुमचं जे वंदे मातरम पासून अगदी सकाळचं तुमचं म्युझिक असते ना ते.
0: हो हो. आपलं संकेत धून आमची
1: फार आवडते मला. आणि नंतर तुमचं आपलं
0: हे
1: वंदे मातरम
0: हो
1: आणि सकाळचं ते भगवद्गीतेचं असते ना
0: भगवत अमृत सरिता गीता कार्यक्रम.
1: म्हणजे सगळेच कार्यक्रम छान असतात. इव्हन तुमचे जे जाहिराती असतात त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आम्हाला म्हणजे ज्ञान मिळते त्याच्यामध्ये.
0: जाहिराती जाहिराती आवडणं हा अभिप्राय म्हणजे खर तर आजच्या कार्यक्रमातला एकदम USP ठरावा असा तुमचा अभिप्राय म्हणत आहे.
1: तुम्ही जे जाहिराती ना त्याच्यामध्ये आपल्याला कळते सुद्धा ना आपण किंवा काय आहे नवीन नवीन गोष्टी कळतात आपल्याला काय आरोग्य बद्दल किंवा त्याच्यामुळे कुठलाही म्हणजे तक्रार करण्यासाठी. आणि सगळे तुमचे जे निवेदक वगैरे आहेत ना एवढे प्रेमाने बोलतात ना. अहो तुम्हाला सांगू की मी रेडिओ चालू केल्यापासून आता मी TV विसरलो.
0: ओके.
1: फक्त संध्याकाळी काय बातम्यासाठी नाही तर कसं माहितीये जिवंतपणा वाटतो घरात
0: रेडिओ. बरोबर.
1: सर्वात दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे वनिता मंडळाचं म्युझिक आहे ना
0: हो
1: ते फार आवडते मला. आमच्या आई आणि माझी नेहमी ऐकायची वनिता मंडळ.
0: ओके ओके.
1: आमच्याकडे तो मर्चीचा होता ना कापडाचा
0: रेडिओ
1: त्याच्यामध्ये आई न विसरता आणि कामगार सभा संध्याकाळी.
0: बरोबर बरोबर.
1: त्याच्यामुळे आपलं नाव काय साहेब?
0: मी कैलाश शिंदे बोलतोय. खूप मस्त वाटलं तुमचा अभिप्राय तुमच्या माध्यमातून मला ऐकायला खूप मस्त वाटलं आज कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
1: तुमच्याबरोबर बोलून मला आनंद झाला.
0: ओके ओके. हा
1: ओके ओके.
0: हॅलो
2: हॅलो
0: बोला.
2: लोबा सहकार्यक्रम
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार.
2: मी पिंपरी शहरी तालुका नेवासा भाऊसाहेब नवथर बोलतो सर.
0: बोला भाऊसाहेब नवथर, कसं काय ठीक ठाक आहे सगळं नेवासामध्ये?
2: हो ठीक ठाक आहे. पाऊसच कमी सर इकडं आपल्या आई नगरमध्ये बी.
0: हा हा. आता पोहोचेल तिकडे पण हळूहळू.
2: हो हो.
0: बर,
2: सर्व काय काम छान आहे सर.
0: बर.
2: फोनिन आपली आवड, परत पत्रावर आपली आवड, आपली पसंत. पाऊस चांगला पडो, पंढरपूरच्या वारीत येतो म्हणून आमच्याकडून शुभेच्छा आम्हाला जातो. 15 तारखेला पंढरपूरला पाय पाय वारीला.
0: बर, अच्छा झाली का तयारी सगळी?
2: हो हो.
0: बर बर बर.
2: तुमचा पण नमस्कार सांगू आम्ही.
0: सांगा सांगा पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा.
2: हो हो.
0: चालेल.
2: आणि आम्हाला एक कार्यक्रम खूपच आवडत. दादा भाऊ तांबे यांनी सादर केलेली कविता खूपच आवडली. ते सादर केलेली
0: माझ्या आठवणीतलं गाव तो कार्यक्रम सादर केला त्यांनी ना.
2: माझ्या आठवणीतलं गाव हे पुन्हा सादर करावं तुम्ही आपल्या केंद्रावरून.
0: चालेल चालेल, वेळ मिळाला तर शक्य झालं तर ते पुन्हा प्रसारित करण्यात येईल. हॅलो.
3: आकाशवाणीच्या कार्यक्रमाची मेजवानी मिळते आणि त्याच्यामध्ये जो चालू जमाना श्रुतिका होती
0: हो.
3: प्रसाद कुलकर्णी सर होते, सोनाली ताई गोखले होते.
0: गोगले गोगले त्या गोखले नाहीत, गोगले
3: गोगले गोगले. इतका आनंद होतोय सर बोलण्याच्या नादात काही सुचत नाही. चालू जमानामध्ये एक कार्यक्रमाचं थोडक्यात दाखवलं, त्या पण नाश्त्याचा आस्वाद मिळाला.
0: ओके.
3: हो छान. आणि आमचे कैलास शिंदे सर असले तर प्रश्नच नाही. आपकी पसंतचं कोणत्या अभिनेत्यावर कार्यक्रम आहे त्याची माहिती नक्कीच आम्हाला कळणार.
0: ओके.
3: असं आमचे उद्घोषक बंधू आहेत. आणि आता काही वेळाने आमचे कैलास शिंदे सर जो आमचे गुरुजन बंधू आम्हाला नक्कीच पायीवारी पंढरीला घेऊन जाणार आहेत.
0: हो घेऊन जाणार घेऊन जाणार, नक्की घेऊन जाणार.
3: आणि या पंढरीचं दर्शन घडवणार आम्हाला.
0: हो हो हो. अच्छा. चला आणखी काय अभिप्राय नवनाथ, कुठले कार्यक्रम ऐकले, कुठले कार्यक्रम कसे?
3: कार्यक्रम नेहमीच मी आरोग्यम धन संपदा परिसर, त्याच्यातून मी स्वतः

0: आता मसाजिस ते मलाही काही गोष्टी शिकाय मिळतात ना.
1: बर बर.
0: हो.
1: अच्छा, धन्यवाद या अभिप्रायासाठी, फोन केला, अभिप्राय कळवला.
0: हो धन्यवाद.
1: हॅलो.
2: हॅलो,
1: बोला.
2: आकाशवाणी ना?
1: हो हो, कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: हा, मी रंजन कोळतकर बोलले. रेडिओ अजूनही सात्विक मनोरंजन आहेच आहे.
1: हो,
2: टीव्ही पेक्षा पण मला रेडिओ आवडतो.
1: काय बात. पण
2: काही काही कार्यक्रम म्हणजे त्या जाहिरातींची इतकी भरमार झाली आता, म्हणजे जुने गाणी जे असतात म्हणजे पुराने गाणे, ते तो कार्यक्रम अर्धा होऊन गेला आहे, मध्येच त्याच्यात बातम्या घातल्या आहेत. तसंच काही काही कार्यक्रम जसे चांदीगीत संध्याकाळी पावणे सातला लागायचे, ते संगीत सरिता आणि भूल दिसरे गीत, यालाच कात्री का लागली आहे? चांगल्या कार्यक्रमांनाच कात्री लागली नेमकी. कुठेतरी ऍडजस्ट करा ना हे कार्यक्रम.
1: बर,
2: संगीत सरिता तर अगदीच बंद करून टाकलंय तुम्ही.
1: हो, आता त्या वेळेमध्ये आपल्याला जे स्थानिक प्रसारण आहे तर ते स्थानिक कार्यक्रम आपण देतोय, आणि त्या ठिकाणी जर आकाशवाणीच्या उत्पन्नामध्ये जे स्रोत आहे आकाशवाणीच्या उत्पन्नाचं, तर ते जाहिराती असल्यामुळं आपल्याला जे विविध भारतीच्या मुख्य वाहिनीवरून जे कार्यक्रम प्रसारित होतात, तर त्याऐवजी स्थानिक कार्यक्रमांना चालना देण्यात आलेली आहे, आणि त्या ठिकाणी मग आपल्याला या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणारं जाहिरातींचं जे उत्पन्नाचं स्रोत आहे, तर त्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे.
2: दुसरी गोष्ट अशी की ते भुले दुसरे गीत जे आहे त्याच्यामध्ये मध्येच बातम्या का घातल्या तुम्ही? दुसरीकडे कुठेतरी ऍडजस्ट करा ना. ते बातम्या सारख्याच असतात एक एक तासाने, काही गरज नाही आहे खरं म्हणजे.
1: हा आहे, परंतु हा कसा धोरणात्मक निर्णय असल्यामुळं, दिल्लीवरनं हे सगळं झालेलं असल्यामुळं, आपल्याला स्थानिक पातळीवरती यातला बदल एवढ्यात तरी करणं शक्य नाही. धोरणात्मक निर्णयाअंतर्गत जर हा दिल्लीवरनच जर यात काही जर बदल झाला, तर आपल्याला तुम्हाला सकाळी जी भुले बिसरे गीत सकाळी प्रसारित होतं 7 ते 7:30 पर्यंत, तर ते तुम्हाला ऐकायला मिळू शकेल.
2: ते पूर्ण मिळालं पाहिजे, मध्येच
1: नव्हते. बर, आणखी काय अभिप्राय? कुठले कार्यक्रम ऐकले आवडले याबाबत?
2: सगळेच छान असतात. आता ते गदिमांचा कार्यक्रम रोज असतो, गदिमांजली, त्याच्यामध्ये तुम्ही जाहिराती घालू शकता ना मध्ये, कारण ते रोजच असतं. किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही हे घातलं न्यूज वगैरे, तरी काय हरकत नाही. भुले दुसरे गीत कार्यक्रम मध्ये कशाला ते मध्ये
1: फार
2: डिस्टर्ब वाटतो त्याच्या.
1: ठीक आहे, पाहूयात. तुमचा हा अभिप्राय कळवतो संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत. त्यात जर काय निर्णय झाला तर तुम्हाला पूर्वीप्रमाणे भुले बिसरे गीत हा कार्यक्रम ऐकायला मिळू शकेल.
2: आणि संगीत सरिता.
1: हो हो,
2: संगीत पण इतका सुंदर कार्यक्रम असायचा ना, तो पण बंद झाला.
1: हो हो हो, चले, धन्यवाद. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: मला एक सांगायचं होतं, ते डॉक्टरच आपल्या भेटीला असताना पुणे, हॅलो डॉक्टर, हो पुणे केंद्रावर.
1: बर, कोण बोलते ते सांगा.
3: विविध भारतीवर नाही का घेता येत, तुम्हाला ऐकवता येत नाही का?
1: कोण बोलतंय ते सांगा.
3: हो, मी मालन काळे बोलते.
1: बर, आता तूर्त तरी आपल्याला हा जो हॅलो डॉक्टर आहे तो आपल्या मुख्य वाहिनीवरतीच प्रसारित होतोय विविध भारतीला, कारण 10 ते 11 दरम्यान विविध आरोग्यविषयक कार्यक्रम वेगळे प्रसारित होत आहेत, तर त्या ठिकाणी आणि विविध भारतीला आत्ता तरी आपल्याला हा कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही आहे, परंतु जर असा जर वेळ उपलब्ध झाला तर नक्की हा कार्यक्रम विविध भारतीला देखील तुम्हाला ऐकता येऊ शकेल.
3: हो का? हा, ते विविध भारतीवर आहेत हिंदीतून डॉक्टरांचे.
1: हो हो, आहेत आहेत.
3: पण मला पुणे आकाशवाणीवर ऐकायला मिळालं तर बरं.
1: बरं, ठीक आहे, बघूया.
3: तुमचे जे हॅलो दिलं की काय गीत आहे ना?
1: हॅलो दिलो मे बस गीत आहे, आपकी पसंद आहे.
3: फोन करता येत आम्हाला तर नंबरच लागत नाही.
1: हो, आता काय आम्ही त्यामुळे सांगते,
3: आम्ही त्या आवाजावरून आता ओळखू लागले हे कोणते श्रोते.
1: हो ना, म्हणून आम्ही ते सांगतो ना त्यांना, त्या श्रोत्यांना 2-2 महिन्यांनी जरा फोन करा, नवीन श्रोत्यांना ज्यांचे फोन लागत नाही त्यांना पण बोलू द्या. आपण वारंवार फोन करणारे श्रोते कुठे ऐकतात आमचं?
3: पण ते तुमच्याकडे रेकॉर्ड असेल की?
1: रेकॉर्ड असतं ना, रेकॉर्ड असतं तर मग मागच्या आठवड्यामध्ये काही आलेले असतील त्या श्रोत्याचे फोन कॉल्स, तर ते आम्ही लावत नाही, कधी कधी काढून टाकतो ते.
3: तसंच करा म्हणजे मग काय लोक

0: दुसऱ्याचा आता कुठं कोण विचार करते
1: बघा ना,
0: स्वतःला ऐकायला मिळाले स्वतःचा आवाज की
1: खुश होऊन जातात. चला धन्यवाद मालनजी फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी. श्रोतो, हे होते आजच्या कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झालेले काही आमच्या श्रोत्यांचे फोन कॉल्स. शिवाय आम्हाला काही पत्र, लिफाफे आणि ईमेल मिळालेले आहेत. तर आमच्या या श्रोत्यांच्या पत्रांना, मेलला आणि त्यांनी पाठवलेल्या लिफाफ्याला आता आम्ही पोच देत आहोत. सुरुवातीचं हे पत्र आहे ते उत्तम काकडे या श्रोत्यांनी पाठवलंय लोणंद इथून. त्यांना 17 जून रोजी प्रसारित झालेला रात्री 11 वाजता जो कार्यक्रम प्रसारित झाला होता, बेला के फूल, हा कार्यक्रम खूप खूप आवडला. हा कार्यक्रम सीमा सहस्त्रबुद्धे यांनी प्रसारित केला होता, म्हणजे सादर केला होता. यामध्ये वैजयंतीमाला, मीना कुमारी, तसंच नरगिस, आशा पारेख, साधना, माला सिन्हा या नायिकांवर चित्रित केलेली गीतं प्रसारित करण्यात आली होती. आणि या सर्व गीतांचं वैशिष्ट्य म्हणजे या गीतांमधील ठेका हा एक प्रकारचाच होता, त्यामुळं उत्तम काकडे यांना हा कार्यक्रम खूप खूप आवडला. यानंतरचा हा मेल आहे तो आम्हाला अश्विनी गुपचुप यांनी पुण्यातनं पाठवलाय. यांचा अभिप्राय आहे तो अमृत सरिता गीता या कार्यक्रमाविषयीचा इंग्रजीतला हा अभिप्राय आहे. त्यांनी कळवलंय की आय लाईक प्रोग्रॅम अमृत सरिता गीता व्हेरी मच. द श्लोक पठन इज व्हेरी क्लिअर अँड नाईस. द स्टाईल ऑफ प्रसाद कुलकर्णी टेलिंग विवेचन इज व्हेरी ॲप्रिसिएटेड. थँक्स लॉट फॉर आकाशवाणी फॉर सच अ वंडरफुल प्रोग्रॅम. त्यानंतर सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर यांनी अभिप्राय पाठवलाय. अभिप्राय आहे कार्यक्रमाच्या संदर्भातला. त्यांनी लिहिलंय की विविध प्रसारमाध्यमांच्या भाऊगर्दीत उच्चतम कार्यक्रम निर्माण करून ज्ञान विज्ञान मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचा प्रसार कौशल्यपूर्ण पद्धतीनं पार पाडत आली आहे. याबद्दल मुक्तकंठानं त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारत हसत खेळत बोलतं करून विषयानुरूप सुसंवाद साधत निवेदक निवेदिका कुशलतापूर्वक रोचक कार्यक्रम निर्माण करतात. तर या कार्यक्रम प्रणालीला किंवा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांच्या या प्रणालीला त्यांनी सप्रेम नमस्कार असं लिहिलेलं आहे. राजाराम चव्हाण त्यांच्या अभिप्रायामध्ये लिहित आहेत की त्यांनी ऐकलेला 37वा श्लोक आणि त्याचं विवरण लेखन डॉक्टर शैलजा कात्रे यांचं होतं. अमृत सरिता गीता कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय होता तर त्यांना खूप आवडला. तसंच रविवारचं कीर्तन त्यांना खूप खूप आवडलं. हा अभिप्राय आहे तो आम्हाला मनोहर ठोंबरे यांनी पाठवलेला आहे. अमृत सरिता गीता हा कार्यक्रम अतिशय प्रबोधनात्मक आणि दर्जेदार आहे. श्लोकांचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं उत्तमरित्या जे विश्लेषण करण्यात येतं ते अतिशय उत्तम आहे. यातली भाषा रचना अतिशय सोपी आणि सुश्राव्य वाटते. हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केलेत. बाळकृष्ण आराध्ये यांना अमृत सरिता गीता कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि तुषार मोढे यांनी त्यांच्या पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलंय, जगामध्ये वागायचं कसं ते सर्व गीतेमधून शिकायला मिळतं, ते तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगता, याबद्दल तुमच्या सर्व टीमचं खूप खूप आभार व्यक्त केलेत. रेणुका, जयश्री, ऋषिकेश, विजय शेगुकार यांनी लिहिलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवलंय की प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला फोन इन लोबसवा त्यांना कार्यक्रम अतिशय आवडला. विविध श्रोत्यांशी त्यांचा झालेला संवाद अतिशय रोचक आणि उत्कृष्ट प्रतिक्रिया. श्रोत्यांच्या प्रश्नांचं त्यांनी केलेलं निराकरण त्यांना खूप खूप आवडलं. अनिल पोटे यांनी निगडी प्राधिकरणातनं हा मेल पाठवलाय. त्यांना जो कार्यक्रम आवडलाय तो शनिवारी कॅलिडोस्कोप या कार्यक्रमात पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. सैन्य काळातील अनुभव तसंच पॅरा ऑलिम्पिकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून मिळवलेलं गोल्ड मेडल याविषयीची माहिती खूप चित्तथरारक होती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं मनोगत देखील या कार्यक्रमात ऐकायला मिळालं. त्याबद्दल त्यांचा हा अभिप्राय आहे. त्यासोबतच रविवारच्या 7 संवाद मध्ये सोलापूरकर आणि केंदळे यांची पाणी वाचवण्याचा विषयीचे फ्लो रेग्युलेटर ही माहिती खूपच उपयुक्त वाटली आणि त्यामुळे सोसायटी

0: शंकरमुक्त झाल्याचं ऐकून खूप कौतुक वाटलं. रविवारचा जोडी तुझी माझी हा सखी संदेशमधला कार्यक्रम देखील आवडला. जोडीदाराबद्दलचं मनोगत सांगण्यात आलं होतं. अतिशय भावनात्मक कार्यक्रम झाल्याचं अनिल पोटे यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. जगदीश शिंगाडे, प्रज्ञा भट यांना देखील अमृत सरिता गीता कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. दादाभाऊ तांबे यांनी ढवळगावहून पाठवलेल्या त्यांच्या अभिप्रायात कळवलेलं आहे की डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी लिहिलेलं स्वरचित्र कार्यक्रमात प्रसारित झालेलं गाऊ विठ्ठलाची गाणी हे महिन्याचं गीत अतिशय भावलं. तसंच नर्मदा परिसरात पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी होती असं त्यांनी कळवलेलं आहे. आणि त्यांच्याच आणखी एका मेलमध्ये त्यांनी लिहिलंय की माझं घर माझं शेतमध्ये शेतकऱ्यांसाठी कांदा लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान या विषयावर डॉक्टर राजू काळे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत देखील त्यांना आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. आणि शोधव कार्यक्रमातला यानंतरचा हा अभिप्राय अक्रोडी पुण्यातन मिलिंद श्रीखंडे यांनी पाठवला आहे. हा अभिप्राय आहे स्वरांजली शीर्षका अंतर्गत सादर करण्यात आलेलं हे गीत जे डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी लिहिलेलं होतं. तर त्यांना हे गीत खूप खूप आवडलं असा अभिप्राय मिलिंद श्रीखंडे यांनी स्वरांजली कार्यक्रमाबाबतचा आम्हाला कळवला आहे. याशिवाय आणखी काही कार्यक्रमासाठी पाठवलेली श्रोत्यांची पत्रं आहेत. तर त्या श्रोत्यांच्या पत्रांचा हा धावता उल्लेख यामध्ये करत आहोत. ललिता बापूराव पाटील यांनी हे चिंचवड संभाजीनगर येथून हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांना अमृत सरिता गीता हा कार्यक्रम त्या नियमितपणे ऐकतात. तो यूट्यूबवरती त्यांना ऐकायला मिळावा असं त्यांनी कळवलेलं आहे. तर हा कार्यक्रम आता आम्ही हल्ली यूट्यूबला देखील उपलब्ध करून देत आहोत. याच कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय आहे बापू बळीराम पाटील यांचा. त्यांनी लिहिलंय की अमृत सरिता गीता हा कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडतो. आणि यानंतरचं हे पत्र आहे आम्हाला पाठवलंय ते अंजली केसकर यांनी मार्केट यार्ड इथून. विविध भारतीला जे कार्यक्रम प्रसारित होतात ते सर्वच कार्यक्रम त्यांना आवडतात. शारदा संगीत पुन्हा सुरू झालेला कार्यक्रम, तसंच संध्याकाळची गोष्ट कॅमेराच्या लेन्समधून, गीतांजली, सांधारा, अमृत सरिता गीता हे सर्वच कार्यक्रम उल्लेखनीय आहेत, सर्वच कार्यक्रम आवडतात असा अभिप्राय हा अंजली केसकर यांचा आहे. आणि हा अभिप्राय आम्हाला पाठवलाय तो राम शेळके यांनी नांदेड इथून. शेळके यांनी पाठवलेल्या त्यांच्या अभिप्रायामध्ये कळवलंय की त्यांना बातम्या, हिंदी मराठी चित्रपट गीतं, चर्चा परिसंवाद, करमणुकीचे कार्यक्रम, शेतकऱ्यांचे कार्यक्रम हे सर्वच कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडतात. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये रंजकता आहे, समाज जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे हे कार्यक्रम आहेत. अशिक्षित लोकांचं उद्बोधन होतं, व्यसनात गुंतलेल्या लोकांना माहिती मिळते आणि लोक व्यसनांपासून दूर राहतात. ते कसं दूर राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे देखील आकाशवाणीचे कार्यक्रम आम्हाला याबाबत माहिती देत असते. तर या सर्व कार्यक्रमांबाबत आकाशवाणी पुणे केंद्राचे मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वच कार्यक्रम हे आकाशवाणी पुणे केंद्र हे एक नंबरचं करमणुकीचं केंद्र आहे असं त्यांनी त्यांच्या पत्राद्वारे कळवलेलं आहे. तेव्हा आज पत्र पाठवलेल्या, मेल पाठवलेल्या आणि लिफाफा पाठवून अभिप्राय कळवलेल्या, तसंच फोन करून त्यांचे अभिप्राय कळवलेल्या सर्वच स्नेहांकित श्रोत्यांचे आपला स्नेहांकित कैलास शिंदे आता आभार व्यक्त करत या कार्यक्रमात निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

आत्ताच आपण फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम ऐकला. सादर करते होते कैलास शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसारित केला.

0: आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी निवेदन.
1: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते हो, दैनंदिन जीवनामध्ये लहानपणापासून संतांचं वाङ्मय इतक्या मोठ्या प्रमाणावरती डॉक्टर कराड यांनी ऐकलेलं आहे, त्यामुळे दरवेळेला पडताळून बघण्याची जेव्हा क्रिया येते आपलं कार्य उत्तम आहे कसं आहे, तर ते पडताळणं जे आपण म्हणतो क्वालिटी कंट्रोल, तो सातत्यानं परत परत संतांच्या अभंगांकडे जातो, संतांच्या ओव्यांकडे जातो. संतोदिक हा शब्द वारंवार करारसर म्हणतात, याचं कारण असं, संतांनी दिग्दर्शन केल्याप्रमाणे आयुष्य जगलं गेलं पाहिजे हा लहानपणापासून मनावर बिंबवलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रभाव आहे. आणि म्हणून त्यांना जर

कोणी विचारलं आणि सांगितलं की कमाल आहे सर तुमचे, तुम्ही किती एवढं मोठं मोठं समाजकार्य केलेलं आहे जे आत्ता उपयोगी पडतंय, पण त्याचबरोबर ते पुढे काही वर्षांनी ते अत्यंत नामांकित आणि सगळ्या जगाला आश्चर्यकारक वाटणार आहे, असं म्हटलं की विश्वनाथ कराड सर म्हणतात की हे करवून घेतलं गेलं, हे मी नाही करत, असं म्हणून जगद्गुरू आणि संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्याचा दाखला ते देत असत. जगद्गुरूंच्या बाबतीत कराड सर म्हणायचे की तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद तेची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. तसं हे सगळं वर्ण करून घेतलं जातंय माझ्याकडनं, म्हणून मी भाग्यवान. पण मी कर्तृत्ववान आहे की नाही ही कल्पना नाही मला, पण मी भाग्यवान आहे कारण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मला अशा गोष्टी करण्याची बुद्धी निर्माण होते, हे सगळ्यात महत्त्वाचं. असं म्हणून माऊलींचंही दृष्टांत दिले असत आणि माऊली काय म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अतिशय अप्रतिम मूवी आहे. सर्वसामान्य माणसाला हे पर्सनल ट्रेनिंगच आहे. व्यक्तिमत्व विकासाचा मुद्दा ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीपासून येतो. जय जय स्वसंवेद्या हा व्यक्तिमत्व विकासाचाच एक भाग आहे. आम्ही हे साहित्य धार्मिक आणि जुन्या विचारांचं म्हणून टाळतो, पण प्रत्यक्षामध्ये आत्ता आधुनिक जगामध्ये जगण्याचा मार्गसुद्धा या साहित्यामध्ये आढळत राहतो. आणि त्यामुळे आता सगळेजण इंग्लिशमध्ये सांगत राहतात दॅट यू शुड लूज युअर इगो, यू कॅनॉट लिव्ह अलॉंग विथ इगो वगैरे वगैरे प्रवचनं करणारे भरपूर आहेत. अत्यंत 5 स्टार आश्रमामध्ये बसून 5 स्टार कपडे घातलेल्या श्रोत्यांसमोर सांगणारे 5 स्टार कपड्यातले साधू पण भरपूर आहेत. पण असं 5 स्टार नसलेल्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, अहंकाराची जी गाठ आहे, अहंकाराचा जो संपृक्त भाग आहे, आश्चर्य असं आहे. काय आश्चर्य आहे तर विशेष आहे न लगे अज्ञाना पाठी, म्हणजे अडाणी किंवा अशिक्षित अज्ञानी माणसाच्या जवळ ही अशी गाठ तयार होत नाही त्याच्या मनामध्ये. म्हणून हा पहिलं चरण निर्माण झालेला आहे की नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. मग ती कुठे असते तर सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तर सज्ञानी माणसाच्या गळ्यामध्ये तो अहंकार असतो, कारण तो काय म्हणत असतो की मला एकट्याला सगळं कळतं, आणि मला एकट्याला सगळं कळतं ही जी भूमिका आहे तिथेच अडचण येत होतो. मी शहाणा आहे या वाक्यावरती कधी अडचण नसते, मी एकटाच शहाणा आहे असं म्हटलं की अहंकाराची गाठ तयार झाली. आणि ही जी गाठ आहे ती तुमच्या रक्ताभिसरणावरती परिणाम करते आणि मग तुमचा स्वभावही तसाच होत जातो. स्वतःला सतत अहंकाराच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग हळूहळू माणूस आजारी पडतो. आतल्या गाठीची माणसं अशी जन्माला येतात. तेव्हा अहंकार नसावा ही जी कल्पना आहे, नम्रतेचा मुद्दा येतो. आणि तो नम्रतेचा मुद्दा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सातत्यानं आपल्या बोलण्यामध्ये आणत असत. त्यामुळे आता जगातला सगळ्यात मोठा शांती घुमट ज्यांनी बांधला त्या माणसाने किती गर्वानी जगायला हवं, परंतु त्यांना जर विचारलं कसं शक्य झालं तर म्हणतात करवून घेतलं गेलं. बरं, अशा मोठ्या घुमटाचीच गोष्ट कशाला. आत्तापर्यंत जे जे बांधकाम विश्वनाथ कराड सरांनी समाजहितासाठी केलेलं आहे, मग तो इंद्रायणीचा घाट आहे, देहूची कमान आहे, नेपाळला घरं बांधलेली आहेत, माणागावात जाऊन बद्री केदारच्या जवळ तिथे सरस्वतीचं मंदिर उभारलेलं आहे, गावामध्ये रामेश्वर मंदिर उभारलं, हे सगळं करत असताना मनामध्ये परमेश्वर माझ्याकडनं करून घेतो आहे ही भूमिका आहे. आणि ही परंपरा आहे आपली. मग छत्रपती शिवरायांनी सुद्धा हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं म्हणून श्रेय जे आहे ते त्या परमेश्वराला दिलेलं आहे, हे श्रेयस्कर आहे. आणि त्यामुळे नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी असं माऊली म्हणतात. आणि मला असं वाटतं की अशा ओव्यांमुळे अशा अभंगांमुळे लहानपणापासून ऐकलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या झालेल्या कार्याचा ज्याला मराठीत आपण गव गवा असं म्हणतो तसा नाही झाला. आज गेले 6 महिने प्रथम आकाशवाणीच्या माध्यमातून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे, कारण

सिद्धीला प्रसिद्धी ही संकल्पना आपोआप येणार आहे. जगद्गुरु म्हणाले तसं की जे कीर्ती करून नाही मेले ते नुसते आले गेले, तर हे काम पुढे कित्येक शतकं टिकणारं काम आहे, कित्येक वर्ष टिकणारं काम आहे. इंद्रायणीचे घाट पुढच्या 100 वर्षात त्यांना काही होणार नाही इतके मजबूत कराडसरांनी बांधलेले आहे. मठ जो बांधलेला आहे तो माणागावचं सरस्वतीचं मंदिर, आता त्या माणागावातल्या लोकांना इतका फरक पडला आयुष्यात त्यांच्या त्या सरस्वतीच्या मंदिरातल्या दानपेटीत येणाऱ्या पैशांचा ओघ सुद्धा बाजूला वाहणाऱ्या सरस्वतीच्या पाण्यासारखा लक्ष्मीचा ओघ त्या गावात यायला लागलाय. आणि हे सगळं करूनही आत्ता या क्षणाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अशी संकल्पना करून कराड सरांनी काही केलेलं नाही श्रोतेहो. आणि हे खरंच सांगतो, तुम्ही येऊन बघितलं बोललात त्यांच्याशी तर तुमच्या लक्षात येईल. माझं म्हणणं असं आहे की संज्ञानाच्या झोंबेकंठी आणि पुढची ओळ शेवटचा जो चरण आहे तो महत्वाचा आहे की नाना संकटी नाचवे. त्यामुळे ज्या माणसाला अहंकार होतो तो कालांतरानं नाना संकटांमध्ये नुसताच सापडत नाही तर तो अहंकारच त्या नाना संकटांमध्ये त्याला नाचवत राहतो. त्यामुळे तुम्ही जेवढ्या वर नेता स्वतःला तेवढे तुम्ही स्वतःला खाली पण आणत असता. आणि म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता असं म्हटलं जातं आणि कराडसर हाही चरण सारखा ऐकवत असतात. हे सगळं बघितल्यानंतर आत्ता या क्षणाला संस्कृतमधलं एक वचन मला आठवत आहे आणि तेच खरं आहे, सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. काय सुंदर वचन आहे. जो सरस माणूस आहे तो विपरीत स्थिती बने म्हणजे उलट्या दिशेने, सरस उलट्या दिशेनं पण सरस तो सरसता गमवत नाही. सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती पण साक्षरा विपरीताश्चेत, जो नुसताच साक्षर आहे, जो नुसताच ज्ञानी आहे, अहंकाराची गोठी गळ्यामध्ये घेऊन हिंडत आहे, तो मात्र उलटा येताना राक्षसासारखा वागतो. साक्षरा विपरीताश्चेत उलट केलं की राक्षसा. आजच्या आमच्या समाजामध्ये हे नुसते साक्षर खूप झालेत जे सारखे राक्षसासारखे बडबड करतात आणि त्याला बुद्धिवाद म्हणतात आणि लोकही तर्जनी गालात खुपसून त्यांची भाषणं ऐकून स्वतःची मतं पण तशीच करून घेतात. श्रद्धावान लभते ज्ञानम असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. ज्ञान तिथे आहे जिथे श्रद्धा आहे. तोच श्रीकृष्ण अर्जुनाला असंही म्हणतो, प्रज्ञावादांश्च भाषसे, स्वतःला काय शाणा समजतोस, प्रज्ञावाद करतोस म्हणजे बुद्धिवाद करतोस माझ्याशी. श्रद्धा किती सुंदर आहे ना. विश्वनाथ कराड सरांच्या अलौकिक कार्याच्या बरोबर असलेली नम्रताच अत्यंत भावणारी आहे आणि म्हणून तुमच्याशी आम्ही संवाद साधला. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा आणि या भागाचा संदेश नम्र राहा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोते हो, सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत ऐकूया एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंजना पेठे जोगळेकर आणि अनुराधा मराठे यांच्या स्वरात निर्मला दाते यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. सकाळचे 10:25 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता काही स्थानिक निवेदनं. पहिलं निवेदन आहे दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत. महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव शासकीय संस्था आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. माफक जागा असल्यामुळे त्वरित संपर्क साधावा. प्रवेशासाठी नियम आणि अटी. अभ्यासक्रमाचं नाव आहे सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन्स विथ MS ऑफिस.

किमान शैक्षणिक पात्रता 8वी पास, मोटर अँड अमेचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फेज, शैक्षणिक पात्रता किमान 9वी पास, वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाईल. अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबतची माहिती

0: करायचा याबाबतची माहिती प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र वसतिगृह टाकळी रोड मेत्रे मळा गोदड मळ्याजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पिनकोड 416-410 फोन नंबर 02332-2229908 मोबाईल नंबर 99225-77-561 मोबाईल नंबर पुन्हा एकदा 99225-77-561 आणि 93-25-555-981 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष अर्ज मिळतील तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी यानंतरचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सानिका गणपत नलगे वय 23 ही तारीख 15 जून 2026 रोजी सकाळी 11:30 कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेली असून अद्याप घरी आलेली नाही ही बिबेवाडी येथून बेपत्ता आहे मी गावाकडे आजोबांना भेटण्यासाठी येणार आहे असे ती फोनवर तिने सांगितले होते नाव आहे सानिका गणपत नलगे वय 23 वर्ष वर्णन असं आहे उंची अंदाजे 5 फूट 2 इंच चेहरा उभा नाक सरळ रंग गोरा अंगात हाफ ऑफ व्हाईट टी शर्ट निळी जीन्सची पॅन्ट गळ्यात स्कार्फ तिच्याबरोबर मोबाईल आहे मौल्यवान चीजवस्तू काहीही तिच्याजवळ नाही तरी या व्यक्तीसंबंधी या मुलीसंदर्भी काही माहिती असल्यास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा यानंतरचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीसंबंधी अप्पर बिबेवाडी पुणे इथून गणेश रघुनाथ फुटाणकर वय 36 वर्ष हे दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले आहेत त्यांचं नाव गणेश रघुनाथ फुटाणकर वय 36 वर्ष अंगाने सडपातळ बांधा रंगाने काळा सावळा उंची साधारण 5 फूट अंदाजे लाल रंगाचा शर्ट त्यांनी परिधान केलेला आहे आणि ग्रे कलरची पॅन्ट घातली आहे प्लास्टिकची चप्पल आणि यांना मराठी आणि कोकणी भाषा बोलता येते या वर्णनाच्या इसमाचे काही व्यक्ती आढळल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा ही होती काही स्थानिक निवेदनं श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता यानं सकाळचे 10:30 आहेत आता प्रसारित करत आहोत वार्ताचित्र
1: श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र वार्ताचित्राच्या ज्या वृत्तीत आपण ऐकणार आहात पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण जागतिक वारसास्थळ असलेल्या लोहगड किल्ल्याची बदनामी तात्काळ थांबवावी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि समस्त दुर्गप्रेमींची मागणी समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शहर संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीनं साहित्यिक संवाद या उपक्रमाचं आयोजन आणि रोटरी क्लब साऊथ आणि पुणे डिस्ट्रिक्टच्या वतीनं कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं त्याचबरोबर इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं

0: उद्घाटनही यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता त्यात असल्याचा विश्वास यावेळी बोलताना राज्यपालांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, कुलगुरू प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह प्राध्यापक, आजी आणि माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. विद्यापीठांनी केवळ अध्यापन केंद्र न राहता संशोधन, नवोपक्रम, समस्या निराकरण आणि राष्ट्र निर्मितीची केंद्र बनली पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, हवामान बदल, आरोग्य, कृषी आणि सामाजिक उद्योजकता यांसारख्या क्षेत्रात विद्यार्थिनींनी संशोधन आणि नवोपक्रमावर भर द्यावा असं आवाहन यावेळी राज्यपालांनी केलं. महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्या विचारांचं संस्थात्मक रूप म्हणजे SNDT महिला विद्यापीठ. आज महिलांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण, प्रशासन, उद्योग, विमान वाहतूक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यामागे शतकापूर्वी पेरलेल्या स्त्री शिक्षणाच्या बीजांचं मोठं योगदान आहे. विकसित भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व निर्णायक ठरणार असून या वाटचालीत SNDT महिला विद्यापीठाचं योगदान महत्वाचं राहील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. महर्षी कर्वे यांनी स्वतःच्या आचरणातून समाज सुधारणेचा आदर्श घालून दिला असं सांगत डॉ मेधा कुलकर्णी यांनी विद्यापीठानं महिला शिक्षण, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उभारलेली परंपरा गौरवास्पद असल्याचं यावेळी नमूद केलं. कार्यक्रमात SNDT महिला विद्यापीठातील विविध ज्ञानशाखेतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनींचा प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच विद्यार्थिनींनी नवोपक्रमातून साकारलेल्या विविध प्रकल्प, उत्पादन आणि संशोधनाधारित प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पकता, संशोधन वृत्ती आणि नवोपक्रमशीलतेचं विशेष कौतुक केलं. लोहगड केवळ पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्ग वैभवाचा एक महत्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत पवित्र श्रद्धास्थान आहे. गडावर नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर लोहगडाविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह, अवमानकारक आणि बदनामीकारक भाष्य करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून ती तात्काळ थांबवण्यात यावी असं आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसंच समस्त गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्यात यावी असं आवाहन शासनाकडे करण्यात आल्याचं ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: नुकताच लोहगड किल्ल्यावर झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर एक समाजातली विकृती पाहायला मिळत आहे. लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर ह्या विषयाला घेऊन काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी चाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आज युनेस्कोनी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर किंवा त्याबद्दलचे काही रील्स समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष, सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की या सर्वावरती त्वरेने कठोर कारवाई करण्याचे संकेत द्या. ही सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत. अन्यथा आपल्या किल्ल्यांबद्दलचं खूप चुकीचा समज संपूर्ण समाजामध्ये आणि फक्त समाजामध्ये नव्हे तर देशात विदेशात पसरेल आणि हे खूप हानिकारक आहे. गुगल मॅपवरती सुद्धा या लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख हा सिया पॉइंट, केतन पॉइंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून

0: उगल सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. किल्ले हे आपल्या राष्ट्रीय भक्तीचे अस्मितेचे प्रतीक आहेत. किल्ला दुर्ग हे सगळे आम्हा सर्व शिवप्रेमी दुर्गप्रेमींचा अत्यंत जिवाचा विषय आहे आणि याची जर कुठे बदनामी होत असेल तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
1: पुण्यातील गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या केवळ महिला गिर्यारोहकांचा संघ लडाखमधील मेंटोक कांगरी या हिमशिखराच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे. या 16 दिवसांच्या मोहिमेत 18 वर्षांच्या तरुणीपासून ते 50 वर्षांच्या पुढील महिलेपर्यंत 11 महिला सहभागी झाल्या असून 60 वर्ष वयाच्या ज्येष्ठ गिर्यारोहक अंजली कात्रे यांचाही या विशेष मोहिमेत सहभाग आहे. या मोहिमेचा शुभारंभ ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज देऊन नुकताच करण्यात आला. गिरीप्रेमी संस्थेच्या संस्थापिका उषाप्रभा पागे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी काकडे यांनी महिला गिर्यारोहकांच्या जिद्दीचं कौतुक केलं. अत्यंत कठीण परिस्थितीत सलग 16 दिवस चालण्याची तयारी आणि कोणतीही भीती न बाळगता हिमालयातील आव्हानं स्वीकारण्याचा आत्मविश्वास या महिलांमध्ये दिसून येतो. त्यांच्या धैर्याला आणि चिकाटीला मी सलाम करते, असे गौरवोद्गार काकडे यांनी यावेळी बोलताना काढले. समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं तसंच संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या सहसंयोजनातून साहित्यिक संवाद हा अनोखा उपक्रम नुकताच निगडी इथं आयोजित करण्यात आला होता. साहित्यिक, लेखक, कवी, वाचक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब आहे. साहित्यिकांनी समाजातील घडामोडींचं संवेदनशीलपणे निरीक्षण करून समाजाभिमुख लेखन करावं असं आवाहन सोमण यांनी यावेळी बोलताना केलं. नवोदित लेखकांनी सातत्यानं वाचन, चिंतन आणि लेखन यांचा ध्यास घेतल्यास दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकते असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पिंपरी चिंचवड संघ कार्यवाह नरेंद्र पेणसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्री कार्याचा परिचय करून दिला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी या विषयाची प्रचिती देणारी सौहार्द्र समृद्ध सद्भावाची चित्रमाला ही विशेष प्रदर्शनी संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी आज दुपारी देहूनगरीतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर उद्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. यंदा पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काळातच पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पार्श्वभूमीवर माऊली आणि तुकोबांचा पालखी सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात निवडक भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू आळंदीकडे न येता वारकरी ज्या ठिकाणी आहेत तिथेच त्यांनी सुरक्षित राहावं असं आवाहन दोन्ही संस्थानांनी केलं आहे. याबाबत आकाशवाणीशी संवाद साधताना देहू इथल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे विक्रम मोरे म्हणाले.
2: रामकृष्ण हरी, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. येणारे सर्व रस्त्यांनाही गुडघाभर पाणी आहे. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथे सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: जुलैपासून रोटरीचं नवीन वर्ष सुरू होतं. त्यानिमित्त रोटरी क्लब पुणे साऊथ आणि डिस्ट्रिक्ट रोटरीच्या पुढाकारानं गरीब, वंचित आणि गरजू युवकांसाठी एक कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले आणि रोटरी क्लब पुणे साऊथचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल यांच्या हस्ते

0: या केंद्राचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याविषयी कौशल्य विकासचे संचालक संजीव ओगले यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: आमचा वर्कशॉप गोलटेकडी स्वारगेट पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे वर्कशॉप जे आहे हे स्किल डेव्हलपमेंटचा वर्कशॉप आहे. या वर्षी मला आमच्या रोटरी क्लब पुणे साऊथ यांनी जबाबदारी दिली आहे ऍज डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट. जी मुलं ज्यांना एज्युकेशन अकॅडमिक एज्युकेशन पूरं करता आलं नाही किंवा ज्यांना पूरं करून नोकरीचा प्रॉब्लेम आहे या लोकांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट करायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये वंचित गरीब गरजू मुलं ही सगळी आम्ही एनरोल करणार आहोत. या स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये लेथ वेल्डिंग फिटिंग इलेक्ट्रिकल प्लम्बिंग मग फाउंड्रीला लागणारे जे कास्टिंग आणि पॅटर्न मेकिंग असतात तेव्हा इलेक्ट्रिकल पीसीबी असेंब्ली या सगळ्यांमध्ये आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. हे 1 महिन्याचं ट्रेनिंग असेल आणि या ट्रेनिंगमुळे एम्प्लॉयमेंट पण होऊ शकेल. मुलांची रिक्वायरमेंट आहे आजची इंडस्ट्रीमध्ये ती आम्ही पुरी करायची प्रयत्न करतोय मुलांना स्किल डेव्हलपमेंट करून. फर्दर इन्क्वायरीजसाठी तुम्ही आमचा मोबाईल नंबर घेऊ शकता, तो आहे 9922440667. हा इनिशिएटिव्ह रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांनी घेतलेला आहे. थँक्यू.
0: ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि दमांचे बंधू ज्येष्ठ लेखक वसंत मिराजदार यांच्या 95व्या जन्मदिनाचं औचित्य साधून दमा मिराजदार प्रतिष्ठान आणि स्टोरीटेल यांच्या संयुक्त सहकार्यानं दमा मिराजदार यांच्या मूळ आवाजातील कथांचं ऑडिओ बुक स्वरूपात प्रसिद्ध नाटककार अभिनेते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. द मा मिराजदार यांच्या लेखनात शब्द प्रभुत्वाप्रमाणेच त्यांच्यातील दृश्यात्मक आकलनाचं सामर्थ्य प्रभावी आहे. त्यांच्या कथाकथनाचं हे श्राव्य रूप स्टोरी टेलिंगचा आदर्श ठरेल असं प्रतिपादन सोमण यांनी यावेळी बोलताना केलं. यावेळी शिवाजीचे हस्ताक्षर, फुकट, भूताचा जन्म, 99 बाधची एक सफर, साक्षीदार, नदीकाठचा प्रकार, धडपडणारी मुले आणि व्यंकूची शिकवणी अशा दमांच्या 8 कथांचं श्राव्यरूप यावेळी स्टोरीटेलच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण वार्ताचित्र ऐकलत। हे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं होतं। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 10:45 आणि 50 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत काही हिंदी चित्रपट गीतं। श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन। 3 दशकाहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून त्यांनी काम केलं। भारत सरकारतर्फे त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। तसंच दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअरचा बेस्ट ॲक्टर पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता। त्यांच्या सिनेसृष्टीतील कार्याला उजाळा देऊया आणि त्यांनी अभिनय केलेली काही हिंदी चित्रपटातील गीतं ऐकूया। कार्यक्रमात सुरुवातीला मधुमती या चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया। या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं।

0: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
1: श्रोतेहो, दिलीप कुमार यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही हिंदी गीतं आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया नया दौर या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. याला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

गंगा जमुना या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं शकील बदायुनी यांनी, तर संगीत होतं नौशाद यांचं. श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गीतं आम्ही आत्ताच आपल्याला ऐकवलीत. आणि याबरोबरच या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 11 वाजतायत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया दिनकर कैकिणी यांच्या गायनात राग देसी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकर कैकिणी यांच्या गायनात राग देसी ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित केला होता. सकाळचे 11:30 वाजतात. आता आम्ही या कार्यक्रमात ऐकूया प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि गाणी याचा चौथा भाग. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
1: नमस्कार श्रोते हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज चौथा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ.
1: प्रियंका, तुझ्या पर्यंत पोचलेल्या वारशाच्या गोष्टी आणि तू घेतलेली एक वेगळी वाट म्हण वळण म्हण ती म्हणजे अभिनयाची आणि स्टेजवरच्या विविध कार्यक्रमांची आणि काही व्हिडिओची, तर त्याही विषयी आम्हाला ती वाट त्या काळातली एक नवीन अशी वाट होती आणि ती निवडण्यामागे तुला नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळाली असेल.
2: हो, मी संगीत नाटकातून सुरुवात केली. पार्श्वगायिका तर मला व्हायचंच होतं कायमच, ते स्वप्न होतं, कारण आजी माझी प्लेबॅक सिंगर होती आणि ते सुद्धा कुठेतरी चालूच होतं खटपट्ट्याच्यासाठीची. आणि अगदी लहान मी 20-21 वर्षांची होते तेव्हा मला आणि अभिनयाची पण प्रचंड आवड होती. जसं म्हणजे आम्ही दोघींनाही या सगळ्या थोडी थोडी काय म्हणतात मुळं आलेली आहेत ना, रूट्स मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आईकडनं मे बी या गोष्टी आल्या असतील. मी पण लहान असताना फक्त गाण्याच्या स्पर्धांमध्ये कधीच नाही भाग घेतला. विविध म्हणजे नाट्य वाचन, नाट्य छटा, वेगवेगळ्या प्रसंग नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी कायम असायचे. फक्त इट वॉज नॉट रिलेटेड टू ओनली म्युझिक. आणि आईबाबांनी सुद्धा ती मुभा आम्हाला दिली की तुम्ही सुद्धा एक्सप्लोअर करा, की असं नाही की फक्त तू गाणंच करायचंयस, हा असं नाही. सो जेव्हा ही संधी चालून आली संगीत नाटकाची, संगीत संशय गल्लोळे नाटक मी पहिले व्यावसायिक नाटक केलं राहुल देशपांडेंबरोबर, त्याच्या आधी एक स्पर्धा होती रंगसंगीत फाउंडेशनची प्रकाश पुरंदरेंनी, त्याचं पहिलंच वर्ष होतं. तिथे आम्ही किरण यज्ञोपवीत त्यांनी नाटक लिहिलं होतं, ते नाटक सादर केलं होतं, संगीत नाटक ज्याच्यात मी अभिनेत्री गायिका अभिनेत्री, आणि आम्हाला ते नाटक जिंकलं आणि मला उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. सो मला ते काय म्हणू, अभिनय आणि गाणं याचा संगम तिथे होता. म्हणजे तुम्ही जेव्हा गायिका म्हणून स्टेजवर असता तेव्हा फक्त एक गायिका असता, पण जेव्हा नाटकातून तुम्ही समोर येतात

0: तेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर असता
1: राईट,
0: आणि त्या कॅरेक्टरनी गाणं. सो हे मला खूप एक्साइटिंग, हा ही सगळी गोष्ट फार एक्साइटिंग होती माझ्यासाठी. की संगीत संशय कल्लोळमध्ये सुद्धा मी रेवतीची भूमिका केली, तर तिचं एक कॅरेक्टर आहे, तर ते कॅरेक्टर कसं असेल, मी कसं ते फुलवीन आणि त्या कॅरेक्टरमधनं ती कशी गातीये. म्हणजे इथे तुम्ही, मी प्रियांका बर्वे म्हणून नाही गाते, इथे मी ती रेवती म्हणून गातीये.
1: बरोबर.
0: आणि हे खूप मला इंटरेस्टिंग वाटत होतं. आणि त्याच्यात ऑफकोर्स मला अभिनय करायला मिळाला, जे मला कधीपासनं इच्छा होतीच. मी अशा बऱ्याच, जेव्हा जेव्हा संधी यायच्या अशा काही कुठे काम करायच्या अभिनयाच्या, त्या मी कधी सोडल्या नाहीत. सो ही वाट मी निवडली जाणून बुजून की मला काहीतरी माझं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं. की मी म्हणजे गायिका म्हणून मी काहीतरी वेगळं काम करते ह्याचं मला कायम ध्यास होता. आणि संगीत नाटक हा आपला ठेवा आहे एवढा मोठा, की आपली परंपरा आहे आपल्या, काय म्हणू, मराठी संस्कृतीमधली. आणि आजी पण, तिने पण मराठी नाटकं केलेली आहेत. आणि अशी जेव्हा अजरामर झालेली नाटकं, की मानापमान असेल, आता पिक्चर येतोय मानापमानवर, संगीत सौभद्र असेल, या इतक्या मोठ्या कलाकृतींचा जेव्हा मला भाग बनता येत आहे आणि त्याच्यात नवीन म्हणजे नाट्यगीत ही जबाबदारी पहिल्यांदा एक तर आली, कारण कधीच त्याला हात घातला नव्हता या विषयाला. आणि नाट्यगीत ही एकदम वेगळी शैली आहे. तर शिकणं, काहीतरी प्रत्येक गोष्टींना आपल्याला शिकायला मिळणं, तेव्हाच आपण इव्हॉल्व्ह होतो आर्टिस्ट म्हणून. सो कुठली, कितीही मोठं झालं आपण, कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर असलो तरी शिकणं हे कधीच संपत नाही, थांबत नाही, थांबू नये. सो हा ध्यास होता कायम की काहीतरी मला शिकता येईल यातनं. आणि त्यामुळे ही वेगळी वाट आपोआप माझ्या आयुष्यात आली. जे आपण, आपल्याला जे वाटत असतं ते कुठे ना कुठेतरी आपण मॅनिफेस्ट करत असतो, बरोबर, आपल्याला ते देव त्या वाटेवर.
1: नाट्यसंगीत आणि पार्श्वगायन याविषयी मला तुझ्याशी बोलायचंय, पण एक मध्ये गाणं घेऊयात आपण. हवं तर व्हरायटी म्हणून किंवा चेंज म्हणून याचे आवडीचे गाणं घेऊयात.
2: फुलले रे क्षण
1: क्षण माझे फुलले, अशा भोसलेंचं. नक्की आपण हे गाणं ऐकूया.

0: तिथे मला हा प्रश्न खरं दोघींना पण विचारायचा आहे, या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता. तर पार्श्वगायन हे एखाद्या आर्टिस्टसाठी, एखाद्या अभिनेत्यासाठी, एखाद्या अभिनेत्रीसाठी असतं, पण नाटकांचं तसं नाही आहे. संगीत नाटक हे स्वतःचं कॅरेक्टर स्वतःच गात असतात. तर इथे तो स्टॅम्प होऊ दिला नाही का झाला नाही, की पहिले जे सुरुवातीचे आर्टिस्ट असतील त्यांनी गाऊन आपलं कॅरेक्टर सादर केलं, पण त्यानंतर ते कॅरेक्टर अनेकांनी आपल्या आवाजात गाऊनही सादर केलं आणि कुठेही असं वाटलं नाही की अरे, किंवा कम्पॅरिझन झालं नाही दोन्हीमध्ये. तर याकडे तू कसं बघतेस, या दोन्ही गोष्टी संगीताच्या दृष्टीनं चांगल्या आहेत का आणखी कसं?
1: ऑफकोर्स, म्हणजे मला नाही असं वाटत की हा स्टॅम्प आहे माझ्यावर.
0: तुझ्याकडे नक्कीच नाही, तुझ्यावर नाहीच आहे. ऍक्च्युली सिनेमांमधून अमिताभ बच्चन म्हटलं की हा आवाज किशोर कुमारचा त्याला फिट होईल, तसं नाटकांच्या बाबतीत झालं नाही की हे कॅरेक्टर म्हणजे यांचा आवाज, रेवती कॅरेक्टर हे यांचा आवाज, असं पहिल्यापासूनच झालेलं नाही.
1: कारण वेगवेगळ्या लोकांनी ते नाटक केली ना, त्या त्या पिढीमधले ते ते कलाकार, म्हणजे बालगंधर्वांपासून त्यांनी काही वर्ष नाटक हातात घेतलं आणि त्यांनी किती नाटकं आपल्याला दिली, त्याच्यानंतर पुढची पिढी आली, त्याच्यानंतर पुढची आली, आणि ही आपली नवीन पिढी काय म्हणू समोर येते.
0: यातनं संगीत वाढत कसं गेलं असं मला
1: कुठेतरी नाटक संपत चाललंय का काय, संगीत नाटक कालबाह्य होत चाललंय का काय असं वाटत असताना राहे कडून, म्हणजे राहुल दादांनी या नाटकांची निर्मिती केली आणि त्याच्या मागचा उद्देशच हा होता की आता समज रेवती हे कॅरेक्टर 20-22 वर्षांची, 24 वर्षांची जी मुलगी आहे तर ती त्याच वयाच्या मुलीनं केलं पाहिजे, तर ते आपल्या पिढीला बघावं असं वाटेल.
0: राईट.

0: हो की नाही. की आता काय होतं, संगीत नाटकं जुनी लोक करतायत की जी रेवती 24 वर्षांची आहे पण ती बाई असते 40 वर्षांची. ते तो जो ती जी तफावत आहे
1: बरोबर आहे,
0: त्यामुळे तिथे ऑडियन्स नाही आहे आज संगीत नाटकाला. पण
1: अग्री.
0: आज आपल्या पिढीनं म्हणजे आजच्या काळातल्या लोकांनी त्या त्या वयाच्या लोकांनी ती ती कामं केली तर
1: करेक्ट,
0: संगीत नाटक कसं फुलेल. आणि मग त्याच्यासाठी प्रेक्षक नक्कीच येईल ना, आमच्या पिढीतली लोक नक्कीच बघायला येतील. सो
1: बरोबर.
0: हा त्याच्या द्वारे उद्देश होता.
1: पण इथे एक ड्रॉबॅक पण लक्षात आला की त्या वयातलं कॅरेक्टर त्या वयातल्या नटीनंच सादर करावं लागलं कारण ते स्टेजवर दिसत होतं. पण पार्श्वसंगीतात मात्र लता मंगेशकर 70 असताना 40 25 हिरोईनलाही आवाज द्यायच्या,
0: अगदी,
1: हा त्यातला मला वाटतं प्लस पॉईंट आहे.
0: ऑफकोर्स ऑफकोर्स. दोन
1: पण
0: वेगवेगळी आपण हे बघतोय कारण
1: खरंच
0: हे स्टेज आर्टिस्ट होता पण
1: नक्कीच
0: आणि हा का पडद्या मागचा आवाज आहे.
1: येस,
0: आणि
1: म्हणूनही मला वाटतं कलाकार बदलत गेले
0: हो
1: की
0: अगदीच
1: त्या वयाच्या ते वर गेले की त्यांनी ते कॅरेक्टर नाही केलं,
0: अगदीच
1: त्या
0: अगदीच.
1: वयातल्या पुढच्या कलाकारांनी ते
0: म्हणजे
1: कॅरेक्टर
0: लताबाई
1: केलं.
0: एकमेव अशा आर्टिस्ट असतील की त्यांनी 70
1: हो, 25 इथल्या आणि
0: पंचवीसीतल्या
1: चोवीस
0: आहेत ना.
1: इथल्या
0: या शी वॉज एन एक, म्हणजे ती काय
1: खरं खरंच आहे,
0: त्यांच्याविषयी आपण
1: ते
0: काय.
1: काय विषय बोलूच
0: या
1: नाही खरंच.
0: या
1: तू या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतेस? आम्ही आता जे सगळं डिस्कस केलं तुझ्यापर्यंत किती पोहोचलं मला जाणून घ्यायला आवडेल.
2: सो नाटकामध्ये ते
1: हा
2: होत नाही तसं.
1: हा
2: ऍक्च्युली ते बरोबर आहे असं पण वाटतं मला, कारण म्हणजे प्लेबॅक सिंगरचा हा खूपच म्हणजे त्याच्यासाठी हे एक ॲडव्हान्टेज असल्यासारखं मी म्हणू शकते. कारण तुमचा आवाज हा कधी म्हणजे कायम वापरला जाऊ शकतो
1: बरोबर,
2: आणि नाटकामध्ये तुम्ही ऑन स्टेज असता
1: वयानुसार
2: त्यामुळे
1: तुम्हाला
2: तुम्हाला तुम्ही सतत दिसत असता
1: राईट
2: त्या प्रेक्षकांना, त्यामुळे दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्ही जे ॲक्टिंग करताय, तुम्ही कसे परफॉर्म करताय, त्यांनी तुमचा ऑब्व्हियसली तुम्ही कसे कनेक्ट होताय लोकांची ते मॅटर करणार आहे. पण आवाज प्लेबॅक सिंगर जर तुम्ही धरलं तर तुमचा हा आवाज तुम्ही त्या नायिकेला देता, म्हणजे तेव्हा ती नायिका गायिका नायिका नसते,
1: राईट
2: त्यामुळे ऑब्व्हियसली ते तसंच होणार आहे
1: बरोबर.
2: की पडद्या मागचं चित्र आणि पडद्यावरचं चित्र याच्यामध्ये खूप फरक होतो, त्यामुळे होऊ शकतं
1: हा
2: तसं.
1: फरक आहेच नक्कीच. तू गायिका नायिका हा शब्द प्रयोग केलास आणि तू दोन्ही आहेस. तुझ्यासमोर एखादा असा प्रोजेक्ट आहे का किंवा अशी काही एखादी गोष्ट किंवा एखादं स्वप्न तुझं की मला असं गायिका नायिका व्हायला आवडेल?
2: मला असं वाटतं की सध्याचं जे एक रील्सचं जग झालंय तर त्याच्यामध्ये होतंय असं ॲज अन ॲक्टर आणि सिंगर असं दोन्ही, की ॲक्टिंग करत गाणं गायचं हे तर मला खूप पहिल्यापासूनच आवडतं. त्यामुळे आत्तामध्ये नाचतया कोंबडं हे गाणं जे मी गायलं,
1: आईचंच आहे ना.
2: हां, तर त्याच्यामध्ये सागरिकानी ते प्रोड्यूस केलं, त्याच्यामध्ये मी ॲक्टिंग करत करत ते गायलंय. सो ते मला जास्त भावतंय सध्या तरी. दॅट काइंड ऑफ व्हिडिओज आय लाईक मोर,
1: अच्छा,
2: की त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही त्याचा त्या गाण्याचा अर्थ असेल तो ॲक्टिंग करत करत तुम्ही जे सांगता ते जास्त भावपूर्ण मला वाटतं.
1: चल मग आता मी ऍक्टिंग तर नाही दाखवू शकणार रेडिओवर तुझी, पण त्यातलं गाणं तुझं नक्की श्रोत्यांपर्यंत पोहोचूया. तेच गाणं ऐकूया.
2: येस चालेल.
1: येस.

0: नक्कीच. पण मला वाटतं रील्स आणि शॉर्ट्समध्ये प्रांजली काही सेकंदच तू फक्त लोकांसमोर जाणार आहेस, अर्थात ते
1: बरोबर.
0: पुन्हा पुन्हा बघता येतं, हा त्यातला प्लस पॉईंट आहेच आहे.
1: हां.
0: पण जर समजा काही नाटक आणि सिनेमाच्या बाबतीत जर विचार केला किंवा त्या दिशेने एखादं पाऊल टाकायचं म्हटलं, तर कुठली काही आयडिया तुझ्या डोक्यात आहे का, काही प्रोजेक्ट आहे का नवीन?
1: सिनेमा आणि नाटक याच्या ऑफर्स तर येत आहेत मला, पण आता एक CS म्युझिकद्वारे एक खूप मोठी ऑफर मला आलेली, आणि मालवणी गाणं याद तेची येता माका, तर ते खूप फेमस झालं. आणि म्हणजे ते इतकं फेमस झालं की कोकणी, मी त्याच्यामध्ये माझा सगळा असा कोकणी
0: बर
1: काय म्हणतात कॉस्ट्युम आणि असा सगळा गेटअप आहे, आणि
0: सूट
1: ते
0: झाला असेल तुला,
1: हो
0: मतलब खात्री आहे अगदी.
1: आणि त्याच्यामध्ये ते ऍक्टिंग करत की तिचा, त्या बायकोचा नवरा मुंबईला गेलाय आणि तिला त्याची आठवण येते, सो ते काइंड ऑफ ती एक स्टोरी टेलिंग करत असते, आणि ते स्टोरी टेलिंग मला त्या गाण्यामधनं सांगायचं होतं. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि मला ते मजा आली करताना खूप. सो ते गाणं
0: थोडं गुणगुणून
1: नक्की
0: दाखव आणि मग आपण ओरिजिनल ऐकूया.
1: कम. हां, विजय नारायण गवंडे यांनी हे कंपोज केलं आहे
0: वा,
1: आणि खूप सुंदर याचं कंपोजिशन आहे, आणि त्यांनी मला ही संधी दिली याच्याबद्दल खूपच त्यांचे मी खूप आभार मानते. याच्या काही ओळी सादर करते.
0: सादर प्लीज.

0: वा, केवढं गोडवं आहे ना मालवणीतकर.
1: खूपच.
0: आणि तू सगळं उतरलं त्या संगीतात आणि तुझ्या गायकीत पण प्रांजली. आपण ऐकूया ते ओरिजिनल गाणं.
1: येस.

0: वा, अगदी गोड गाणं होतं प्रांजली. या भागाची यादही अशीच आपण मागे सोडूया आणि पुढच्या भागात भेटूया.
1: येस.
0: तर श्रोत हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता.
2: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे रे, काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
1: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
0: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
1: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
0: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
1: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
0: हो ना,
1: म्हणजे आपला काय नसता थोडासा शिडकून जात होता.
0: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
1: हो.
0: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
1: कोसळायला?
2: काय मंडळी, काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
1: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
1: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेटमार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
0: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
1: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
0: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
0: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
1: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
0: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही, सगळ्यांना सांगायला.
0: काय?
1: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
0: शर्वरी, तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
0: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिलाय, घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण बघ समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग, कुठे कुठे कुठे काय
2: करतात? त्या बघ धावत दोरीवरचे कपडे काढतात.
1: अच्छा, त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे, 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
0: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं त्याचं नाव आहे मृदगंध, नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला

0: पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची सुखदा ते गाणं. म्हणणार ग पाऊस पहिला जणू का होता.
0: किती गोड गाणं आहे ते.
2: हो,
0: पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही. आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो,
2: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का.
1: मला विचारतेस, अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण,
1: शर्वरी
2: का, मी का.
1: अगं कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
2: म्हणाली, की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तर म्हणाली, वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही.

0: संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
1: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे, नाही का?
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
1: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याचं काय?
1: ती सुद्धा करू, पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
1: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो, आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का? पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
1: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
1: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरे.
2: ए दादा.
0: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
1: पावसात.
2: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
1: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का? कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
1: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण? काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
0: अगं तीन कशाला? कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
1: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favourites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं, मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री

0: करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
1: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असताना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एव्हीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाय टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्स पर्यंतही पोचलो नाही आहे.

मग अशा एका तरुण टीमनी येऊन जेरोम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि एफ आय व्ही बी नी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019 ही इज डन वंडर्स विथ द टीम खूप यंग टीम आहे आपली जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्व

0: जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे, लॉ मध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंटवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन, यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन, तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारद पर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारद पर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारद पर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनयाथ हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रा

0: एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
1: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं. म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
0: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
1: खूप वेळा, खूपदा. खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग. तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं. जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघताय त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाहीये, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झालीये, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हंटल आता काय बोलू. मी म्हंटलं, नाव घेतलं आणि म्हंटलं, यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती

0: प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन राईट. जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना. त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळतंय. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंड मधून आलाय किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असेल. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीज मध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्च मध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी म्हणजे मी तिकडे ऍज अ कॉमेंटेटर नव्हते मी ऍज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना. कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी आता गेम चालू आहे आपण एव्हरी हाऊस होल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे. म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळलाय हे तर ठीक आहे पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला कोणी पकडला का बाउंड्री गेली हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे तेव्हाचा रिझल्ट काय होता हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असेल ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो. तुम्ही ओरडू नाही शकत तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे हाय पाहिजे तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते. कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता पण

0: त्याच्या मागे जो आरो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉइंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचंय, कशाबद्दल नाही बोलायचंय, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचंय, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी जेव्हा बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ऍज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी में बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू दिल्लीचा ऍक्सेंट. तो दिल्लीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाहीये व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉइंट की काही नाही तर रोज ऍटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ऍज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालय मधून. आणि 11वी 12वीला मी HRला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला

0: तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ऍडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय टेन्थ. टेन्थमध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता, खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडस वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच, आणि खूप मोठा मेसेज होता तो. ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत. कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं पीएचडीचा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ऍट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: खरे.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस? म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं सीएसटी आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाईमला तेवढी गर्दी होती.
1: हो,
0: म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूप

0: खूपच कमी गर्दी आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर,
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन, म्हणजे लोक बँगलोर चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा, चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात, फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही, पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडेही दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्स मध्ये एंटर करता दर रूम मध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव्ह ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेव्हिअर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव्ह करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रॅदर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके,
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहिला पाहिजे पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचा पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर

0: हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉ मुळे झाली आहे, किंवा लॉ मुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण मुंबई केंद्रावरून ऐकलात. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने तो सहक्षेपित केला होता. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

0: सर्वत्र.
1: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे.

0: भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1:30 आता लगेचच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। आयआयएम बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है। हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं। या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या।
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है। ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का

0: एक अनुपम उदाहरण है। फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है। खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है, ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है।
1: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे। भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील। संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे। या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे। अहमदाबाद इथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले। 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते। या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 मध्ये विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो। जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला, पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून

0: हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथं काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिकं करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबीर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकं करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय

0: प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1:45 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं गीत. याला संगीत आहे कौशल इनामदार यांचं.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया आई शपथ या चित्रपटातील साधना सरगम यांच्या स्वरातील सौमित्र यांचं गीत. याला संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया नीलकंठ मास्टर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. याला संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: निळकंठ मास्टर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं गजेंद्र अहिरे यांनी तर संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय.
2: श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातलं आर्या आंबेकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. याला संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया फुलराणी या चित्रपटातलं प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. याला संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: फुलराणी या चित्रपटातलं प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. याला संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर

0: सर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
0: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
2: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत, पण तत्पूर्वी ठीक 2:15 ऐकूया दोपहर समाचार. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात यानंतरचं गीत दबंग या चित्रपटातलं, श्रेया घोषाल आणि राहत फते अली खान यांच्या स्वरातलं, फैज अनवर यांनी लिहिलेलं. या गीताला संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

श्रोते हो भारतीय पार्श्वगायक संगीतकार ज्यांची लोकगीतं सुफी गीतं पॉप रॉक आणि आध्यात्मिक अशा भिन्न प्रकारच्या गायनाच्या प्रकारांमध्ये अनेक गाणी प्रसिद्ध आहेत असे कैलाश खेर. श्रोते हो आज यांचा वाढदिवस, त्यानिमित्त ऐकूया त्यांनी गायलेलं कॉर्पोरेट या चित्रपटातील सपना मुखर्जी आणि कैलाश खेर यांचं युगुल गीत. हे लिहिलंय संदीप नाथ यांनी तर संगीतबद्ध केलंय समीर टंडन यांनी.

0: श्रोते हो, कैलाश खेर यांनी गायलेलं कॉर्पोरेट या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आज त्यांचा वाढदिवस. आकाशवाणीच्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी 3:30-4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध

0: सिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया कॉकटेल या चित्रपटातलं नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांनी लिहिलेलं गीत. या गीताला संगीत आहे प्रीतम यांचं.

श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया पद्मावत या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांच्या स्वरातलं AM तुराज यांचं गीत. याला संगीत आहे संजय लीला भंसाली यांचं.

0: the next wave.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 3 वाजतोय. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या. मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात सगळ्यात शेवटी आपण ऐकलत पद्मावत या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांच्या स्वरातलं ए एम तुराजेंचं गीत. याला संगीत होतं संजय लीला भन्साली. आणि याबरोबरच कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.
1: The next wave.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन। सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश। मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर। आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं। भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला। या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। नगरपालिका नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या। राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल। या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं। या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली। ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या

उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा.
1: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 3:30 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. या सभेत मी अमेया पळणिटकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी ओंकार दीक्षित या संध्याकाळच्या प्रसारणसभेत आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आम्ही सुरुवात करत आहोत.

सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त हिंदी चित्रपट संगीतात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नया दौर या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. साहिर लुधियानवी यांच्या शब्द असलेल्या गीताचं संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकलत नया दौर या चित्रपटातील गीत. गायक होते मोहम्मद रफी आणि आशा भोसले. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गीताचं संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुमती या चित्रपटातील गीत. स्वर आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांचा. सलील चौधरी यांचं संगीत, तर गीतकार आहेत शैलेंद्र.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं मधुमती या चित्रपटातील गीत. सलील चौधरी यांचं संगीत असलेल्या गीताचे स्वर होते मुकेश आणि लता मंगेशकर यांचे, तर गीतकार होते शैलेंद्र. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लीडर या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. शकील बदायनी यांचे शब्द असलेल्या गीताचं संगीत आहे नौशाद यांचं.

0: श्रोते हो, आत्ता आपण ऐकलत लीडर या चित्रपटातील गीत. स्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. नौशाद यांचं संगीत असलेल्या गीताचे शब्द होते शकील बदायून यांचे. कार्यक्रमात आता घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।
4: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू

हिंदी चित्रपट संगीत. श्रुतीवाज हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त आपण हिंदी चित्रपट संगीतात ऐकतोय त्यांच्यावर चित्रित काही गाणी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कोहिनूर या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा. गीतकार आहेत शकील बदायूनी तर संगीत दिग्दर्शक नौशाद अली.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं कोहिनूर या चित्रपटातील गीत. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर शब्द होते शकील बदायून यांचे, आणि संगीत दिग्दर्शन होतं नौशाद अली यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आझाद या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. संगीतकार आहेत सी रामचंद्र, तर गीतकार राजेंद्र कृष्णा.

श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत आणि आज ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गाणी आज आपण ऐकतोय. कार्यक्रमातलं शेवटचं गीत याहुदी या चित्रपटातील स्वर आहे मुकेश यांचा. शैलेंद्र यांच्या शब्दाला संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोवॅट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता संध्याकाळी 5:30 युवाणी हा कार्यक्रम आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये आपण ऐकाल ब्युटिफुल डिस्कशन्स, जीवनातील अविस्मरणीय गोष्टी, निवेदन मैथिली जगताप.

हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आवर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं

आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं, पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही, पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे जगात सर्वत्र. संध्याकाळची 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित वेळात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकाल कार्यरत रहा, सेवानिवृत्ती नंतरचे व्यस्त आणि मस्त जीवन याविषयी ॲडव्होकेट सुमित लाड यांची मुलाखत. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यात अधिक

नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिके याविषयी डॉक्टर ऋषिकेश भिसे यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत. सव्वा 8 वाजता एक कलाकार जो केंद्रित असेल चतुरस्त्र गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्यावर. 9:15 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य मुक्तिपत्रे भाग 6 सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमात ऐकूया पंडित दिनकर कैकिणी यांच्या स्वरातून राग सावनी बिहाग. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार 8 जुलै 2026 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य श्रीकृष्णाष्टकम बिल्वा द्रविड. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात अविनाश हळबे यांचे विचार. कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 तर 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा मध्ये ऐकणार आहोत पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. 6:50 परिसरमध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी भाग 4 सहभाग द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृतीमंच निसर्गवारीचे अध्यक्ष प्रशांत अवचट संवादक सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असून आम्ही मुंबई केंद्रावरून ते कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता भाग 20 अध्याय 2 श्लोक 14 विवरण लेखन मृणाल साने श्लोक गायन स्मिता गाडगिळ निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 पायी वारी पंढरीची देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत निवेदन संजय भुजबळ सादरकर्ते विक्रांत मंडपे. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी भाग 48 आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक दिग्दर्शक निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम लेखक श्रीपाद ब्रह्मे निवेदक सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 स्थानिक निवेदने 10:15 विशेष वार्ता वारी पत्रकाराच्या नजरेतून याविषयी आषाढी वारीचे गेली 30 वर्षे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार शंकर टेमघरे यांची दीपा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत भाग 1. 10:30 सुगम संगीत. 10:45 हिंदी चित्रपट संगीत तर 11:00 शास्त्रीय संगीतामध्ये आपण ऐकणार आहोत अंजली मालकर आपल्या गायनातून सादर करतील राग बिलासखानी तोडी. 11:30 आम्ही संवादक सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये जनीचे बोल स्वानंदाचे डोल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याबद्दल रूपक संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम लेखन निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी सादरीकरण निलिमा पटवर्धन. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:45 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 शास्त्रीय संगीत कार्यक्रमात ऐकूया गायत्री गोखले यांच्या स्वरातून राग वृंदावनी सारंग. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 यो आणि स्टेट्यून या सदरात आषाढवारी 2026 खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन लेखन निवेदन स्वरदा रानडे निर्मिती सहाय्य स्वराली गायकवाड सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 क्रीडा विश्व आणि 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी योगेश यादव यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत कृषीवाणी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि बाजारभाव. 8:15 एक कलाकार 9:15 समाचार संध्या रात्री 9:00 न्यूज ॲट 9 9:00 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्ममध्ये अंजली मालकर आपल्या गायनातून सादर करतील राग मारू बिहाग. याचबरोबर नियोजित वेळांवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आजच्या उर्वरित भागात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.

श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESIची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 6:30 आपण ऐकू शकाल अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम. विषय आहे कार्यरत रहा, सेवानिवृत्तीनंतरचे व्यस्त आणि मस्त जीवन, याविषयी ॲडव्होकेट सुमित लाड यांची मुलाखत. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. तर संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, अमृत करश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ऍडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून

0: घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह

0: तरतूद करतो त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो नोकरी असतो व्यवसायात असतो तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो परंतु अगदी काय साच्याबद्दल मला असंच जगायचं हेच करायचं असं नाहीये आपण आनंदी असावं जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो प्लॅनिंग केल्यामुळे आपल्याला केव्हा काही खोटं वागावं लागतं इथे खोटं वागावं लागतं तुम्हाला अचानक एखादी घटना घडते अचानक अकल्पित तुमच्या समोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता याच्यामध्ये आपला खरा कस लागतो सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं
1: बरं मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल
0: सेवानिवृत्तीवर अद्भुताचं जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो लालबाग परळ मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची मोठी शाळा आहे त्याला आपण व्यावहारिक ज्ञान कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं सोशली स्ट्रीट स्मार्ट तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली मी जिथे राहायचो नेहरे पार्क मैदानच्या इथे दॅट वॉज अ गुड एरिया खूप चांगला एरिया होता गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना मध्यमवर्गीय समाज पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली त्या एरियाचं बरंच लालबाग परळ बोलले लोक हे होतात काय पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात ते चांगले उत्सव होतात ते चांगले खेळ होतात तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते तो त्या इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून मला युवक क्रीडा मंडळ आमचं खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्सुकता प्रतिसाद मिळाला आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य ते मला नाही करता म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचा मला खूप आनंद होतो कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्थानंतर पाहिली मी आम्ही जेव्हा वाढलो होतो जेव्हा मी 83 10वी झालो तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आलेल्या अनेक समस्या ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचा ते क्लब त्यांनी आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आला मला नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला मला तिथून आपली चळवळ सुरू आली युवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र 106 होता मी तिथूनच घडले हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे म्हणजे त्याला तुम्ही म्हणाल रिएक्शन लगेच होते तिथे कारण माणूस जीवनाशी झगडत असतो संघर्ष असतो त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा किंवा समाजाच्या आलेला कार्य म्हणाची वृत्ती तिथून येते आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली तेव्हा LLB केलं LLM केलं मी
1: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता
0: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस मध्ये तिथून मग मी जेव्हा SY बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधार पद मिळालं नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून आणि खेळाडू म्हणून मला मुंबई नगरपालिकेने नोकरी दिली आणि ते नंतर मी MA केलं कारण ते आम्हाला 2 इन्क्रीमेंट मिळतात मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर आणि LLB केलं LLM केलं तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं
0: अगदी
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता
0: अगदी मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणात जायचं कारण आमच्या साह्य लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान आता मुलांना सांगायचं बाबा मैदानात जा आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर आपण म्हणतो मैदानी खेळ पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो असं असते पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही आणि त्याच्यामुळे काय झालं आमची शारीरिक जडणघड खूप छान झाली व्यायामाची आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी एकदा त्याने आत्महत्या केली

0: आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण दोन धक्के आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबिया तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष ठेवायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांकी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहान मुलांपासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं, अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर पेलो नाही, नो कोल्ड्रिंक. तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आबांना एक म्हणून सर होते खोखोची युवक क्रीडा मंडळाचे, आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्याने मला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतः करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बरेचशा आयुष्यातल्या तडणधडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपल्या माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं. आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय, कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझ्या सिलेक्शन होतं 14 आमच्या खोखो डिस्ट्रिक्टचं, आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो. आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली बाजूली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली घ्यायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साची बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का. आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणजे स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500. मी सवय लागल्या माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडा आलं काय करतो असं नगर, पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो. आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाहीये, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवानिवृत्तीनंतरचं तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो. पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही, पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याच्या ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो काही उपयोग तो मला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं त्या अवांट्स नीड्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपण आला, पण तुमची गरजही निकट आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्याला सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गडमी म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टल माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकानी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रगत विकास ते काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा. किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक ते म्हणतो. फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडेल की म्हणजे माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो, कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झाले किंवा तो आपलं भाग प्रांत नाही तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बाहेर इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय मला की मला ते करायला पाहिजे होतं. तेव्हा आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगितलं.

0: ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवले, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणा किंवा आता आपण काय म्हणतो, आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे, वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडा कापणं अर्धी करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी येतो, तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू, ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा. म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, त्याला कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांची शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे, ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं, भले त्याला त्याचे 5,000 जी काही फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायनान्स, तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे. आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या केव्हाही शिका. मला आपण आता मी ऋतू म्हणता मी निवृत्त झालोय, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही
0: अगदी
1: पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो, निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगतात तुम्हाला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंसं खरं वाटतं तेवढ्या पुरतंच असते, कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाहीये पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करत होतो, सहल करत, आता मी फिरतो. आताच मी म्हणजे रिटायर झाल्या झाला 15 वर्ष मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊन आलो केनियाला, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी आणि मिशेल आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. मग मला आपल्याला जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जोपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 वर्षामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनिया हा देश एवढा मस्त आहे, मसाई मारा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो, ते निसर्गाशी जवळ साधण्याचा आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो, तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुलाला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मीही खेळतो, त्यातून मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो, कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणे आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताणतणाव येतो आणि ह्याच्यातून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटो खोटो खोटं ते त्यांना बरं वाटते, पण मला माझा त्याच्यात त्रास होतो, कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे, कसा येतो, बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे मागण्यापेक्षा मला आनंद मिळतो ना, ते मी बिनदिक्कत करावं, कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता, आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज, आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल, सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणून मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं ते मला फोन करतात, त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधं नसेल मी त्यांना एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि ते आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते.

0: ते हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच, कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याचा काय मदल. आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले, त्यांच्या मदतीने आम्ही दोन तीन ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचं पी होता, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते, ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिला, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय, पण ह्या गोष्टी असाव्या, माणसांनी काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते, ते काम कसं कासून द्या, एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल त्यांनी तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही, पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या वगोबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं दुसऱ्याला आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल,
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं, आपण श्रीमंत कोणाला समजावं, याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरुणे जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही, तर या वृत्तीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाहीये. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅपी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं, तिथली लोक त्यांचा हॅपी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, तो त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय, ते तुम्ही आतून कोण आहे त्याला म्हणजे आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे, उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो, तर त्याला काय ते प्रयोजन आहे, एक उद्देश आहे ते ठेव, त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे, आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो नंतर होतो. तो या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिलेत काय मजा नाहीये. म्हणजे आनंद यात्रेच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायचे, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणते की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाहीतर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जागा, गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबर सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगाव. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता. येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण

0: येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद.
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही. एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःच व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतित होत त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभ याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण

0: सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378 78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:11 आणि 35 सेकंद होत्यात. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली

यांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 7:15 आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत विधिमंडळ समालोचन.

0: आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी

0: तसंच ओला आणि उबर सारख्या एग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कार्यवाही करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर

कारवाई करणार, एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती, जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा, वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथं पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जनआरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील.
राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक.

0: यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणावठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

श्रोतेहो, मध्यम लहरीत 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपले स्वागत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ 1948 शके अर्थात 7 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 48 तासांपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ इथे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार अशा पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. श्रोतेहो, हा होता हवामान अंदाज.

तर आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यात अधिक नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिके याविषयी केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनौचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार विभागाचे डॉ ऋषिकेश भिसे यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण सध्या बघतोय की पाऊस हा लांबणीवर पडत चाललाय. आपण सगळेजण पावसाची वाट बघतोय आणि या पावसाच्या कमतरतेमुळे आपल्याला पाण्याची टंचाई भासतीय. घरोघरी सध्या आपण ही चर्चा ऐकतोय आणि मग शेतकऱ्यांना सुद्धा या समस्येला सामोरं जावं लागतंय. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला कमी पावसामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये काही पर्याय हाताशी ठेवायला हवेत. तर याच दृष्टीने आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत. त्या विषयाचं नाव आहे कमी पाण्यात अधिक नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिकं. तर या संदर्भात आज आपल्याला केंद्रीय औषधीय सुगंधी वनस्पती संस्थान लखनौ इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर ऋषिकेश भिसे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भिसे सर हे अरोमा मिशन परियोजनेचे महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यातील कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून कमी पाण्यामध्ये आपण सुगंधी औषधी पिकं कशी घेऊ शकतो याविषयीचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्ते मॅडम आणि सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. की ज्या दृष्टिकोनातून हा विषय आपण निवडलेला आहे तो फारच महत्वाचा आहे, ना की केवळ महाराष्ट्र बल्कि संपूर्ण भारतामध्ये आता सध्या हे चॅलेंज आहे की जो ऋतुमान आणि हवामान बदल होत आहे त्याच्या पुढे शेतकऱ्यांना ही समस्या आहे, एक प्रकारचा चॅलेंजेस आहे की कोणत्या वनस्पती आपण निवडाव्यात आणि त्या निवडल्यानंतर त्या तग धरणं फार महत्वाचं आहे त्या बदलत्या हवामानामध्ये. आणि त्यासोबतच त्यांना त्यांचं जे आर्थिक गणित आहे ते योग्यरित्या बसणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा आणि पर्यायाने त्यांच्या ज्या अतिरिक्त काही गरजा आहेत त्या पण कशा काय फुलफिल होतील याचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. त्यामुळे काही वनस्पती आणि महत्वाच्या आहेत त्याबद्दल आपण आज नक्की चर्चा करूयात.
0: बरोबर सर, सुरुवातीला मी असं विचारेल की महाराष्ट्रामध्ये आता शेतीसमोर जे पाणी टंचाईचं संकट उभं आहे त्याला सामोरं जाताना शेतकऱ्यांनी एका पर्यायी पिकांचा विचार करायला हवा. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आणि आपला विषय तोच आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मॅडम, आता जो तुम्ही जो प्रश्न विचारला की पर्यायी पिकं फार महत्वाचं आहे, कारण का जी शेती आज आपण एक ते दोन दशकापूर्वी पाहत होतो ती शेती एक पारंपरिक शेती होती. आता सध्या शेतीच्या समोरचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लँड डिफ्रॅगमेंटेशन, म्हणजे लोकसंख्या वाढत आहे, पर्यायाने त्या लोकसंख्येला अन्न पुरवठा पुरवणं हे आपल्या शेतीचं एक खूप मोठं चॅलेंज आहे. अन्न पुरवठ्यासोबतच जे काही अतिरिक्त ज्या गरजा आहेत त्या पण भागवणं हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या पुढे हे चॅलेंज आहे की हवामान बदल होत आहे, पर्यायाने लँड कमी आहे, त्यासाठी लागणारी जी रसद आपण म्हणतो की बाबा योग्य पिकांची निवड ही फार महत्वाची आहे आणि त्यासोबत मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज पर्यायी पीक पद्धती फार महत्वाची आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी जर का बघितला, कारण का आपला जो महाराष्ट्र आहे तो सदन आहे, वेगवेगळ्या भूभागामध्ये आहे, कोकण आहे, त्यानंतर विदर्भ आहे, मराठवाडा आणि पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्र. मग ह्या सर्व भूमीचा आणि तेथील हवामानाचा विचार करता ज्या कोणत्या शेती ते करत होते त्या शेतीला आपण डावलून चालणार नाही, ती शेती फार महत्वाचीच आहे. परंतु त्या शेतीला एक आधार म्हणूयात, पर्यायापेक्षा एक आधार म्हणूयात, अशी आधारभूत कोणती पिकं आहेत ती फार महत्वाची आहेत ते आज आपण नक्की पाहूयात की त्यामध्ये औषधी आणि सुगंधित वनस्पती ह्या कोणत्या आपण त्या विभागांसाठी निवडणं फार गरजेचं आहे, त्याची शेती करणं गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे.
0: बरोबर. नाही, आपण सुगंधी पिकं आणि औषधी पिकं म्हणतोय पण नेमकी कोणती आपण त्याची लागवड करायला हवी ज्याच्यातून आपल्याला नफा मिळणार आहे, तर त्या

0: बद्दल काय सांगाल?
1: आता सर्वात प्रथम आपण समजून घेणं फार गरजेचं आहे की औषधी वनस्पती म्हणजे काय आणि सुगंधित वनस्पती म्हणजे काय. आता औषधी वनस्पती म्हणजे त्या नावामध्येच आहे की ज्या वनस्पतींच्या मध्ये काही औषधीय गुणधर्म आहेत. जसं आपण लहानपणापासूनच बघतो की आजीबाईचा बटवा ही संकल्पना आपल्याकडे आहेच की थोडीशी सर्दी झाली पडसं झालं तर कोणती पण आपली गृहिणी किंवा माता बहिणी ह्या डायरेक्ट डॉक्टरांकडे जात नाहीत. पर्यायाने घराच्या पुढे जी तुळस असते तर त्याची पानं तोडतात, साफ करून घेतात, त्याचा काढा तरी करतात किंवा ते तसंच ते खातात. आता त्या आपल्या ज्या आजी आहेत किंवा आई आहेत त्यांना हे कसं काय माहित झालं, त्याला म्हणायचं की आयटीके म्हणजे इंडिजिनियस टेक्नॉलॉजिकल नॉलेज म्हणजे पूर्वापार चालत आलेलं सीएसआयआर सीमॅप म्हणजे ज्या संस्थेशी मी बिलॉंगिंग आहे, आमचं काम हे आहे की त्या पिकांमध्ये त्या औषधी आपण ज्याला म्हणतोय त्या तुळशीमध्ये असा कोणता गुणधर्म आहे की तो त्या रोगाकरता किंवा त्या बिमारीकरता तो उपयोगाचा आहे, मग त्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो. मग अशा प्रकारे हे औषधी काय वनस्पती आहे त्यामध्ये तुळस आहे, कालमेघ आहे, अश्वगंधा आहे, सर्पगंधा आहे, त्याच्यामध्ये जे तत्व आहेत त्या विशिष्ट रोगाकरता उपयोगी असतात. आणि ज्या सुगंधित वनस्पती आहेत नावातच आहे की ज्याचा गंध सुगंध हा खूपच मनाला आल्हाददायी वाटतो, मग त्याचा वापर मे बी आपण काही कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये करतो, ब्युटी प्रोडक्ट्समध्ये करतो, आपली सोप इंडस्ट्री आहे, त्यानंतर टॉयलेट क्लीनर्स आहेत, याच्यामध्ये वापर हा येस अगरबत्ती आहे तर याच्यामध्ये वापर केला जातो. ती ह्या वनस्पती आहेत त्या सुगंधी वनस्पती, मग त्यामध्ये लेमन ग्रास आहे, पामरोज आहे, सिट्रोनेला आहे, या सर्वांचा खस आहे, त्याला वेटीवर असं किंवा लोकल भाषेमध्ये वाळा असं पण म्हणलं जातं. तर या सर्वांचा त्या औषधीय आणि सुगंधित वनस्पतीमध्ये आपण वर्गीकृत करू शकतो.
0: तर मला एक सांगा की महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात आपण ही पिकं घेऊ शकतो, म्हणजे त्याला काही मर्यादा आहेत का? मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असं काही विभाग आहेत का त्याचे?
1: आताच्या या काळामध्ये म्हणजे आपण म्हणतो की टेक्नोसवी युग आहे, आपले शेतकरी पण फार उत्तमरित्या शिकत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी हा सदन आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार करता म्हणजे अभ्यासू आहेत. परंतु आताच्या टचस्क्रीनच्या जमान्यामध्ये गुगलमध्ये आणि युट्यूबमध्ये एन नंबर ऑफ इन्फॉर्मेशन आहे, परंतु त्यामध्ये योग्य पिकांची निवड होणं ही फार गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून पिकांची निवड जे म्हणतो तुम्ही विचारलात की विविध भागांसाठी कोणतं, मग त्यासाठी कोकण. आता कोकणची जी भूमी आहे तर ती ही लाल माती आहे, त्यासोबतच सर्वात महत्वाचा तो जो बेल्ट आहे तो लॅटरॅटिक बेल्ट आहे. पर्यायानं आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जे भाग आहेत याच्यामध्ये काळी माती आहे, भुसभुशीत माती आहे, ऑलरेडी इथं बरेचसे काही कॅश क्रॉप केले जातात
0: आणि पावसाचं प्रमाण हे
1: मुबलक आहे. आणि ह्या दोन्हीचा जर विचार केला तर याच्या विसंगत अशी दृष्टिकोन आपल्याला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाहायला मिळतं. परंतु ती जमीन उत्तम आहे, परंतु स्कॅरसिटी ऑफ रेन म्हणजे पावसाचा तिथं फारच कमी अप आहे. मग अशा भागासाठी कोणती पिकं फार महत्वाची आहेत हे निवडणं गरजेचं. जसं आपण सुगंधी वनस्पतीमध्ये एक शास्त्रज्ञ म्हणून किंवा एक अभ्यासू म्हणून एक विद्यार्थी त्या क्षेत्रातला म्हणून आम्ही नेहमी हा विचार करतो की जिथं कमी पावसाचं प्रमाण आहे अशी पिकं निवडणं फार गरजेचं आहे. आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्यासाठी आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सुगंधी वनस्पतीमध्ये पामरोज आहे, निंबू घास आहेत, हे फार उत्तम आहेत. त्याच अनुषंगाने आपला पश्चिम महाराष्ट्राचा जर काही विचार केला तर त्यामध्ये पण लेमग्रास आपण करू शकतो, सिट्रोनेला करू शकतो आणि थंडीच्या मोसममध्ये जेरेनियम हे एक पीक उत्तम आहे, तुळस हे पण उत्तमरित्या पीक आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्यासाठी पचोली आहे, कारण का कोकणातील जो तळ कोकण आपण म्हणतो रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तर त्याच्याकरता पचोली आहे, रोजमेरी आहे, ही पण फार उत्तम पिकं आहेत. निंबूघास पण तिथं म्हणजे लेमन ग्रास म्हणतो आपण त्याला, ते पण फार उत्तम रित्या शेतकरी हे करू शकतात.
0: विदर्भात मराठवाड्यात जर आपण याची लागवड केली तर त्याला मागणी चांगली आहे बाजारात तिथे?
1: हो, आता फार हा महत्वाचा विषय आहे, कारण का शेतकरी हा कोणतं पण पीक करायचं म्हणला तर त्याचं तो तन मनधन डेडिकेटेडली घेऊन करतो
0: आणि मागणीचाही विचार करावा लागतो, बाजारपेठेचा विचार
1: हो, आणि तो त्याचं उत्पन्न पण करतो. पण त्याच्यापुढे सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो की ही बाजारपेठ कुठं आहे, मी कुठे विकू शकतो आणि विकताना मला माझ्या पॉकेटला कोणतं मार्केट चांगलं आहे. तर औषधी आणि सुगंधित वनस्पतीमध्ये हे फार महत्वाचं आहे मॅडम की सुगंधित वनस्पतीची बाजारपेठ खूप आहे.

0: आमची संस्था जी आहे ती भारतातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी काम करते ज्यांना औषधी आणि सुगंधित वनस्पतीबद्दल माहिती पाहिजे आणि ते करतात आणि त्यांना आपण मार्गदर्शन करतो. परंतु बाजारपेठ हा फार महत्वाचा विषय आहे. सुगंधी वनस्पतीची खूप मोठी बाजारपेठ आहे, म्हणजे मुंबई आहे ही एक बाजारपेठ आहे, दिल्ली आहे, मोठमोठ्या सिटीज आहेत, बेंगलोर आहे, तिथं पण असे बऱ्याचशा काही कंपनीज आहेत त्याच्यामध्ये आहे. परंतु औषधीय वनस्पतीमध्ये बाजारपेठेची निवड करणं हे फार महत्वाचं आहे. कारण का बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना कळत नाही, ते बघतात युट्यूबला, बऱ्याच वेळा ती शेती करून बघतात आणि पर्यायाने कुणाकडून तरी ते बियाणं घेतात, करतात, त्याच्यामध्ये ते त्यांचे पैसे, त्यासोबत श्रम आणि वेळ ह्या सर्व गोष्टी एंगेज करतात. ज्यावेळेस ते पीक येतं त्यावेळेस मार्केट नसतं. आत्ताच्या या आकाशवाणी पुणेच्या व्यासपीठातून सर्व शेतकरी बंधूंना जे औषधी वनस्पती करतात, म्हणजे कालमेघ आहे, सर्पगंधा आहे, अश्वगंधा आहे, शतावर आहे, त्यांना माझं कळकळीची विनंती आहे की त्यांनी पुणे मुंबई नंतर जर त्यांना कोणती मोठी बाजारपेठ पाहिजे असेल तर ती नीमच आहे. नीमच जिल्हा आहे हा मध्य प्रदेशमध्ये, जी आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही जी पैदास केलेली आहे त्याचे उत्पाद जो आहे तुमचा तो तिथं तुम्ही सेल आउट करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला हे माहीत नसतं, शेतकरी फार सुंदररित्या दुसरा करतोय, कुठेतरी पाहिलंय म्हणून ती शेती करतो, त्याची ती शेती उत्तमरित्या आलेली असते, उत्पादन पण चांगलं असतं, परंतु मार्केट मिळत नाही त्या अभावी तो ती शेती करत नाही, नाराज होतो. आणि त्याच्या नाराजगीचं कारण त्याला बघणारे पंचक्रोशीतील अजून काही शेतकरी असतात आणि ते मग पुढे म्हणतात ह्या शेतीमध्ये काही राम नाही. परंतु त्यांना हे कळत नाही, थोडीशी आपण दोन पावलं उचलली पाहिजेत. आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, अशा माध्यमातून अशा काही गोष्टी ऐकणं गरजेचं आहे. कोणती बाजारपेठ महत्वाची आहे तेच आपण म्हणतो ना, जागो ग्राहक जागो. त्यामुळे ह्या फार महत्वाच्या आहे. नीमच ही एक बेस्ट मंडी आहे जी औषधी वनस्पतीच्या साठी फार उत्तम आहे शेतकऱ्यांना.
1: सुरुवातीला कदाचित हा वेगळा एक पर्याय आहे, त्यामुळे कदाचित थोडं त्यांच्यामध्ये शंका असू शकते, पण हे पीक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मागणी किंवा बाजारपेठेचा विचार करून त्याचं सगळं बजेट आखून मग त्यांनी शेती केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे त्यांनी आवर्जून याचा विचार करायला हवा आहे.
0: हो,
1: मला असं म्हणायचंय सर की या पिकांमध्ये असं काय की हे कमी पाण्यामध्ये चांगलं तग धरून राहतात, असं का, म्हणजे हा पर्याय एवढा प्रभावी का आहे?
0: आता आपण आपल्या मूळ विषयाकडेच वळलेलो आहोत की कमी पाण्यामध्ये. आता औषधी आणि सुगंधित वनस्पती दे आर इट सेल्फ ग्रासेस, म्हणजे हे स्वतःच एक ग्रासेस आहेत. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की गवत आहे त्याला लावायची गरज नसते, ते आपोआप येत असतं.
1: बरोबर.
0: परंतु काही असे ग्रासेस आहेत जे आपण जे औषधी आणि सुगंधित वनस्पती म्हणतो ही एक आयडियल ग्रासेस आहेत. यांना आपण लागवडीखाली जर काय घेतलं तर हे सर्वात महत्वाचं म्हणजे कमी पाण्यामध्ये येतात. कारण का त्यांची जी रूट धारणा जी आहे त्याला म्हणतो आपण मुळांची जी धारणा आहे ही कमी पाण्याची आहे. यांना कमी पाणी लागतं, पर्यायाने जे आपण जे शेती करत आलेलो आहोत त्या दृष्टिकोनातून बघितलं तर यांना कमी पाणी लागतं. आणि आजची जी समस्या आहे पाण्याची तर त्याच्यामध्ये ही काही पिकं तग धरू शकतात. जसं काही निंबू घास आहे, पामरोजा आहे, त्यांना म्हणजे ही बहुवर्षी पिकं आहेत. लेमन ग्रास ज्याला आपण मराठीमध्ये निंबू घास म्हणतो, त्यासोबत पामरोजा आहे, सिट्रोनेला आहेत, ही बहुवार्षिक आहे. एकदा लावल्यानंतर ते पाच वर्ष ते पिकं चालली जातात. दर चार महिन्यानंतर त्याची काढणी केली जाते आणि त्याचं डिस्टिलेशन म्हणजे आसवण म्हणजे तेल काढलं जातं. म्हणजेच काय तर एकरी नाही म्हणलं तरी त्याला 20 ते 25 ते 30 केजीपर्यंत त्याचं तेल हे शेतकरी प्राप्त करू शकतात. कमी पाणी आहे, एका दुसरी पाण्याची पाळी चुकली तरी काही फरक पडत नाही. आणि हवामान जो बदल होतो त्याच्यामध्ये देखील ह्या वनस्पती स्वतःला तग धरतात. ही पिकं ज्यावेळेस एका दुसरं पाणी चुकलं तर ते असं वाढतं एका क्षणाला दृष्टिकोनातून की बाबा ही पिकं वाढलीत की काय. बऱ्याच जणांना नवीन शेतकरी असतो त्याच्या मनामध्ये शंका येते आपली शेती म्हणजे नुकसानाची झाली की काय. पण तसं होत नाही, थोडासा पाणी दिला तर ते पुन्हा एकदा हिरवा रंग बहरतो आणि पुन्हा एकदा तो शेतकऱ्याच्या सेवेसाठी ते पीक तयार होतं. ही ह्या वनस्पतीची खासियत आहेत. अगदी त्याचप्रमाणे काही औषधी वनस्पती आहेत जसं की अश्वगंधा आहे जे आपल्या म्हणजे खानदेश आहे किंवा विविध त्या शेतकऱ्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे.
1: शेतावरी पण येतं का?
0: शेतावरी पण आहे, शेतावरी हे 2 वर्षाचं पीक आहे.

0: एकदा लावतो,
1: बरं
0: थोडंसं पेशन्स आहे आणि प्रकर्षाने सांगावं लागेल की औषधी आणि सुगंधी वनस्पती हे क्षेत्र थोडंसं संयमाचं आहे. ज्यांच्याकडे पेशन्स आहेत, एक चाणाक्ष दृष्टिकोन आहे मार्केटकडे बघण्याचा, त्या पिकांकडे एक आश्वासक नजरेने बघण्याचा, तर ते शेतकरी नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही ग्रुप शेती आहे, म्हणजे एकट्या
1: गट शेती.
0: दुकट्याची नाही, तर हे ग्रुपने जर का तुम्ही केलं, कारण का आत्ताचं तेच आहे की लहानपणापासून गोष्ट आपण ऐकलेल्या आहेत ती एकीचे बळ,
1: बरोबर
0: आणि
1: आहे.
0: आजचं तेच मार्केट आहे की तुम्ही एकट्या दुकट्याने केलं तर हा नुसता एक प्रवास होऊन जाईल, परंतु तो प्रवास सुंदर करायचा असेल तर तुम्हाला एक सुंदर जोडीदार फार महत्वाचा आहे.
1: बरोबर
0: तुमचे सोबतचे शेतकरी घेऊन तुम्ही तो करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यातून तुम्ही वर्क ऑफ डिस्ट्रीब्युशन देऊ शकता, म्हणजे काही जण बियाण्याचं बघतील, काही जण म्हणजे एक तुम्ही ग्रुप तयार करू. आजकाल गावामध्ये तेच पद्धत आहे की शेतकऱ्यांचे ग्रुप होतात, कोणते रोग आलेत, कोणत्या किटी आलेत, त्याच्याबद्दल डिस्कशन होऊन जातं. त्याचप्रमाणे तुम्ही त्या शेतीबद्दल ज्या वनस्पती निवडता, औषधी किंवा सुगंधी वनस्पती, ते बियाणं कुठून आणायचं, केव्हा ते लावायचं, पाण्याची पाळी कोणती असावी, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कॅलेंडर आखता. पर्यायानं हार्वेस्टिंग केल्यानंतर मार्केटची तुम्ही वेगळी टीम तयार करा. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही एक वर्क डिस्ट्रीब्युशन करता, त्यावेळेस तुमचा वर्कलोड कमी होतो आणि पर्यायाने ती शेती एक तुम्हाला एक आधारभूत होऊन जाते आणि सोपी पडायला लागते. ते फार महत्वाचं आहे.
1: अच्छा, छान सांगितलं सर तुम्ही. आता आम्हाला तुम्ही म्हणजे या पिकाचं हे वैशिष्ट्य सांगितलं आणि मगाशी तुम्ही आम्हाला जमिनीचे प्रकार सांगितलेत. आता मला असा प्रश्न पडतो की हवामान नेमकं कसं लागतं या पिकासाठी?
0: तर या पिकांना खस असेल किंवा सिट्रोनेला असेल, म्हणजे कोरड्या हवामानामध्ये पण होऊन जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे आहे लेमन ग्रास, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊन जातं. पामरोजा पण होऊन जातं, पर्टिक्युलरली म्हणजे तळकोकणामध्ये थोडंसं चॅलेंजिंग होईल त्याला,
1: अच्छा.
0: परंतु रायगड ठाणे ह्या साईडला होऊ शकतं. विदर्भामध्ये एक नंबर देऊयात पामरोजा या पिकाला.
1: बर
0: सिट्रोनेलला आपण कोकणामध्ये एक नंबर देऊया. सिट्रोनेला ह्या पिकाबद्दल जर का सांगायचं तर हे पण बहुवार्षिक पीक आहे आणि जे जे मच्छर जे मॉस्किटो रिपेलेंट कंपनीज आहेत,
1: हो
0: तर त्या सर्वांच्या मध्ये महत्वाचं कॉन्स्टिट्यूट जे आहे ते सिट्रोनेलाचं तेल असतं.
1: अच्छा.
0: कारण का ते तेलामध्ये सिट्रोनेलॉल हा एक कंपाउंड आहे, त्याच्यामध्ये मच्छरांना रिपेल करण्याची, मग त्यांना दूर ढकलण्याची क्षमता असते. तर ते सर्व जे मॉस्किटो रिपेलेंट आहे त्याच्यामध्ये ह्या सिट्रोनेलाचा
1: अच्छा.
0: तेलाचा वापर केला जातो. ते तुम्ही आपण कोकणामध्ये पण करू शकता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील करू शकता. जेरेनियम हे जे पीक आहे हे थंड हवामानाचं आहे आणि पर्यायानं आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर,
1: महाबळेश्वर
0: सोलापूर,
1: वगैरे.
0: महाबळेश्वर, ह्या घटकांच्या साठी म्हणजे या जिल्ह्यांच्या साठी हे पीक फार उत्तम आहे मधील काही काळामध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारपेठ अपडाऊन होते, कारण का ह्याचं सर्वांचं जे मेन बाजारपेठ आहे युरोपियन मार्केट्स आहेत, कॉस्मेटिक जे सांगितले इंडस्ट्री आहेत, आरोमा थेरपी आहे, आणि आजकाल आपण सर्वच बघतो की सर्वच कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये या सर्वांचा तेलाचा वापर हा केला जातो आणि आपण डेली रुटीनमध्ये ह्या सर्व जे प्रोडक्ट्स आहेत हे वापरतो. त्यामुळे जस्ट यू कॅन इमॅजिन आपल्या देशाची जर का 140 करोड जर काय जनआबादी असेल तर पूर्ण या विश्वामध्ये 200 देश आहेत. त्या प्रत्येक देशामध्ये प्रत्येक जण साबण घरामध्ये वापरतो,
1: बरोबर आहे.
0: टूथपेस्ट वापरतो, त्याच्यामध्ये देखील मेंथा ह्या घटकाचा वापर केला जातो. मेंथा हे पण एक ॲरोमॅटिकच तेल आहे. त्याचप्रमाणे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरतो, त्यामुळं अशा काही घटकांचा म्हणजे जेरेनियम हे पीक आपण थंड हवामानामध्ये घेऊ शकतो. हे 4-6 महिन्याचं पीक आहे. तुळस आहे, तुळस पण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आरामात रित्या घेऊ शकतो. पश्चिम
1: अच्छा
0: महाराष्ट्रामध्ये असेल, विदर्भामध्ये देखील असेल, घेऊ
1: अच्छा
0: शकतो.
1: तर आणि जर आपल्याला आता आपला हा विषय जसा आहे की कमी पाण्यात, पण मग सिंचन व्यवस्थापन करताना आपण काय करायला पाहिजे? तुषार सिंचन का, ठिबक सिंचन का, कसा ड्रीपनी कसं द्यायचं पाणी?
0: तर ह्या कमी पाण्यामध्ये फार महत्वाचं आहे म्हणजे सिंचन व्यवस्था. तर जे सांगितलं जी बहुवार्षिक पिकं आहेत, बहुवार्षिक पिकांमध्ये दर 15 ते 20 दिवसामध्ये एक पाणी, लाईट इरिगेशन फार महत्वाचं आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी जो ऊसवर्गीय आहे, तर ते म्हणजे जे आपण म्हणतो की सरी केलेली आहे ऊसासाठी, तर ते अक्षरशः भरून ते सरी करतात. तर एवढं काय गरज नाही त्याला लाईट इरिगेशन. लाईट इरिगेशन म्हणजे काय की अक्षरशः ती जमीन भिजली हे पण त्यासाठी इनफ आहे. त्यातून पण ते तग धरतलं जातं. त्यातून म्हणजे यांनी जे मागाशी सांगितलं की एका दुसऱ्या म्हणजे पूर्ण या 4 महिन्यांमध्ये समजा 5 ते 6 इरिगेशनची गरज असेल, त्यातलं एका दुसरं इरिगेशन चुकलं तरी हरकत नाही, 3 इरिगेशन

0: औषधांमध्ये
1: बरोबर.
0: देखील ते आरामात त्या पिकं हे तुम्हाला उत्पन्न देऊ शकतात. अश्वगंधा हे जे पीक आहे ते आफ्टर रेनी सीझन केलं जातं. त्याचा जो मेन इकॉनॉमिक पार्ट हा रूट्स आहेत. रूट्स आहेत ते सीड्सद्वारे लावलं जातं. सीड्स म्हणजे बियाण्यांच्याद्वारे हे लावलं जातं. तर त्यामध्ये देखील तेच आहे की कमी पाणी फार गरजेचं आहे. जास्त पाणी दिलं तर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वरची ग्रोथ आहे आणि इकॉनॉमिक दृष्टिकोनातून रूट्स महत्वाचे आहेत. त्यामुळं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला महत्वाची नाही तर रूट ग्रोथ महत्वाची आहे. रूट ग्रोथ महत्वाची असेल तर त्याला कमी पाणी फार देणं गरजेचं आहे. कमी पाणी दिलं तर ते आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी रूटची धारणा फार वाढवतं. रूट चांगले त्यांचे वाढतात आणि त्यानुसार पर्यायानं शेतकऱ्यांना एक चांगल्या स्टिक्स म्हणजे रूट्स ते त्यांना जड्स मिळतात. त्यामुळं तुम्ही जे विचारलं की कोणत्या प्रकारचं सिंचन व्यवस्था करणं गरजेचं आहे, जर पर्यायानं शेतकऱ्यांकडे उपलब्धता असेल ठिबकची तर फार उत्तम आहे, नसेल तर जो तुमच्याकडं सोर्स आहे म्हणजे डायरेक्ट काय काय जण पाणी देतात, डायरेक्ट जर काय पाणी दिलं तर एवढंच आहे की त्याचा फोर्स फार कमी असावा. फार महत्वाचं आहे. एवढी नाचू कसं मॅडम, हे फार हार्डी पिकं आहेत म्हणजे रफ अँड टफ म्हणलं तरी चालेल. कोणत्या पण हवामध्ये हो रूट्स असतात. परंतु एवढंच की असं नको व्हायला की जास्त पाणी दिलं. सुदृढ अवस्थेसाठी वाढीसाठी फार कमी पाणीची गरज आहे. ठिबक सिंचन असेल तर उत्तमच असेल, नसेल तर त्यासाठी असं नाही की बाबा तुम्ही त्यासाठी वेगळा काही खर्च करावा. पर्यायानं
1: सिंचन व्यवस्था असेल
0: त्यामध्ये तुम्ही ते पर्यायाने करू शकता. कमी पाणी
1: फोर्स कमी
0: फोर्स कमी करून हे करू शकता.
1: मला आता बोलता बोलता अजून एक असा प्रश्न पडला की आंतरपीक म्हणून आपण ह्याचा पर्याय निवडू शकतो का?
0: बरोबर. म्हणजे तुम्ही आता जर हा प्रश्न विचारलाय सरप्राइझिंगली त्याच उत्तर यस आहे. आणि सरप्राइझिंगली हे शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं आहे की आजच्या या चॅलेंजेस, सुरुवातीलाच आपण म्हणलो की चॅलेंजेस आहेत, लँड डिफ्रॅगमेंटेशन होतंय, म्हणजे त्याच जागेमध्ये आपल्याला बहु पर्यायी काय कोणती पिकं घेता येत आहेत का, तर आंतरपीक म्हणून आपण करू शकतो. कसं तर तुळस आहे. तर हे 3 महिन्याचं पीक आहे. आता तुळस हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाची पण आहे, त्यासोबत आज अध्यात्माच्या सोबत आपल्याला आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून पण फार महत्वाचं आहे. आरोग्य तर आहेच आहे. आंतरपीक घेऊ शकतो तुळस ह्या पिकाबद्दल जर काय बोलायचं झालं तर हे 3 महिन्याचं पीक आहे. समजा कोणत्या शेतीमध्ये ऊस लावलेला असेल, म्हणजे त्याची जस्ट लागवड असेल त्या ठिकाणी म्हणजे त्याचं अंतर घेऊ शकतो.
1: मला वाटतं तुळस पुदिना
0: हा हे घेऊ शकतो
1: आपण.
0: हो लावतात पुदिना जो आहे तर आपण मेंथा म्हणतो, मेंथा अरबिन्सेस. ऍक्च्युअली ते उत्तर प्रदेशामध्ये उत्तम आहे. परंतु तुळस आपण घेऊ शकतो. मेडिसिनल मध्ये काल्मेघ, त्याला चिरायता म्हणतात हिंदीमध्ये, अँड्रोग्राफिस पॅनिकुलाटा त्याचं इंग्लिश मधलं नाव आहे. तर ते शेड लव्हिंग पण आहे, म्हणजे ऑर्चर्ड ज्यांच्या बागा आहेत, आंब्याच्या असतील, काजूच्या असतील, किंवा मग आपल्या कोणत्या बागा असतील फ्रुट्सच्या, त्याच्यामध्ये ते आरामात घेऊ. म्हणजे शेड लव्हिंग आहे त्यामुळे जे आपण मेन ऑर्चर्डला पाणी देतोय तेच पाणी त्याला पण मिळतं आणि ते पण 3 महिन्याचं पीक आहे. त्यामुळे अशी काय आंतरपिकं घेऊ शकतो जेणेकरून शेतीतील लेबरचा खर्च असेल किंवा इरिगेशनचा खर्च आहे तो निघून जातो आणि पर्यायाने आपल्याला जास्त नफा पण शेतकऱ्यांना मिळून जातो.
1: कमी जास्त नुकसान सुद्धा
0: आज हेच फार महत्वाचं आहे मॅडम की बॅलन्स करणं.
1: बॅलन्स करतं
0: म्हणजे फक्त शेतकऱ्याला एका शेतीवरती डिपेंड न राहता पर्यायी जो की आपला महत्वाचा आहे की विविधतेकडे शिरणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एका शेतीच्या सोबत दुसरी शेती एक सपोर्टला असणं गरजेचं आहे. एका शेतीमध्ये काही गडबड झाली तर दुसरी शेती ही सपोर्टिंगला असणं फार, जे म्हणतो की एक बॅकअप, एक बफर स्टॉक असणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आता 1-2 मिनिटांपूर्वी जे म्हणलो मी की जे अॅग्रिकॉस आहेत त्यांच्याकडे फार महत्वाचं चॅलेंज आहेत. जे कृषीदूत म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्या मुलांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यायी जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी असे काही वाचन करणं, अशा संस्थेकडे जाणं, त्या गोष्टी जाणून घेणं, आपल्या त्या शेतीमध्ये त्या अवलंबन करणं फार गरजेचं आहे. आपल्या वडिलांना किंवा आईला विश्वासात घेऊन अशा विविध पूर्ण शेतीचा अवलंब करणं गरजेचं आहे.
1: जर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर ही सुगंधी किंवा औषधी वनस्पतींची लागवड करायची असेल तर त्यांना अधिक मार्गदर्शन हवं असेल, सखोल माहिती हवी असेल, तर तुमच्या संस्थेकडून त्यांना मदत मिळेल का?
0: हो मॅडम, जी आमची संस्था आहे CSIR CMAP म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अरोमॅटिक प्लांट, जी लखनौ येथे आहे. ही भारत सरकारची आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्या अंडर ही कार्यरत आहे. आणि सीमॅप संस्था

0: संस्था जरी लखनौमध्ये असली तरी पण आमच्या विविध सेंटर्स आहेत. एक हैदराबादला आहे, बँगलोरला आहे, पंतनगर, पुरारा या ठिकाणी आहे. आणि प्रत्येक सेंटरला ट्रेनिंग प्रोग्राम असतात म्हणजे याच्या उन्नत शेती करता, म्हणजे औषधी आणि सुगंधित वनस्पतीची शेती कशी करावी, शेती केल्यानंतर यामध्ये कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे, बाजारपेठेबद्दलचं पण नॉलेज दिलं जातं शेतकऱ्यांना. त्यासोबतच एक उद्योजकता विकास या दृष्टिकोनातून पण तिथे ट्रेनिंग पण दिलं जातं. एक उद्योजक म्हणून जर काय आपला युवा शेतकरी जर काय पुढे यायचं असेल तर यातील कोणत्या संधी आहेत याचं देखील मार्गदर्शन केलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारत सरकारची संस्था आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचं तिथं स्वागतच आहे.
1: तर मला असं वाटतं की सर आपण अनेक प्रश्न जे आज तुम्ही उत्तर आम्हाला दिली आहेत आणि आपण अशी आशा करूयात की शेतकरी नक्कीच या पर्यायी पिकांचा विचार करतील, सुगंधी आणि औषधी वनस्पती यांची नक्कीच लागवड करण्याचा विचार करतील. सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही महत्वपूर्ण आणि छान माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यात अधिक नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिके याविषयी केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था लखनौचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार विभागाचे डॉ ऋषिकेश भिसे यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. महिको बाजरी 560 क्विंटल आवक, 3400 कमीत कमी दर, 3800 जास्तीत जास्त दर, तर 3600 सरासरी दर. शरबती गहू 472 क्विंटल आवक, 5000 कमीत कमी दर, 6200 जास्तीत जास्त दर, तर 5600 सरासरी दर. मालदांडी ज्वारी 748 क्विंटल आवक, 6000 कमीत कमी दर, 6500 जास्तीत जास्त दर, तर 6250 सरासरी दर. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. श्रोते, याबरोबरच आम्ही माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोत्यो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: श्रोत्यो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक

0: सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: दार उघडते का दार, फार पाऊस पडतोय हो, भिजून चिंब झालोय मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणार असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही, कुठेही.
4: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
5: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
6: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पॅसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
5: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास

स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरु करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्ग

प्रस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख एडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेव एक कलाकार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि ओंकार दीक्षितचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. श्रोतेहो, स्वर जेव्हा फक्त कंठातून उमटत नाहीत तर ते आत्म्यातून येतात, तेव्हा समोर बसलेला रसिक ते केवळ ऐकत नाही तर त्या स्वरांशी एकरूप होतो. संगीत क्षेत्रात नुसतं यश मिळवणं वेगळं आणि आपल्या स्वरांचा एक स्वतंत्र ठसा उमटवणं वेगळं. ज्यांच्या स्वरांचं कौतुक करताना कवी शंकर वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वच्छ नितळ पाण्याचा प्रवाहीपणा आणि स्फटिकासारखी पारदर्शकता ज्यांच्या स्वरात आहे अशा ज्येष्ठ गायिका म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. मराठी भावसंगीत, गझल, भजन आणि शास्त्रीय संगीताच्या दुनियेत आपल्या मखमली आणि भावपूर्ण आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आज वाढदिवस. म्हणूनच आजचा एक कलाकार कार्यक्रम

7 जुलै 1962 रोजी जन्मलेल्या पद्मजा वेणाणी यांचा मूळ पिंड विज्ञानाचा होता, पण गळ्यात सुरांचं उपजत वरदान असल्यामुळे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी एकाच वर्षात 25 वेगवेगळ्या गायन स्पर्धा जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला. त्यांचा हा सुरांचा प्रवास केवळ मराठीपुरता मर्यादित राहिला नाही, त्यांनी मराठीसोबत बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी, उर्दू, कन्नड आणि अगदी कोकणी अशा विविध भारतीय भाषांमधून गीत गायन करून आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला. श्रोते हो, केवळ नैसर्गिक आवाज असून चालत नाही,

कठोर रियाजाची आणि योग्य गुरूंची जोड द्यावी लागते. पद्मजाजींचं भाग्य असं की त्यांना संगीत क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन लाभलं. मेवाती घराण्याचे पंडित जसराजजी यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले, तर प्रसिद्ध सारंगी वादक पंडित राम नारायण यांच्याकडून स्वरांचे सूक्ष्म बारकावे आत्मसात केले. पुढे हृदयनाथ मंगेशकर आणि लतादिदींचं प्रोत्साहनही त्यांना लाभलं. दिग्गज गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या पद्मजा फेणाणी जोगळेकर म्हणून आज परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जातात. गाण्यातल्या याच नेमकेपणामुळं आकाशवाणीनं त्यांना थेट टॉप ग्रेड कलाकार म्हणूनही सन्मानित केलं.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीतात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं नाव ज्या गाण्यानं अजरामर केलं ते गाणं म्हणजे निवडुंग चित्रपटातलं कवी सुरेश भट यांची गझल केव्हा तरी पहाटे. श्रोतेहो, या गाण्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या कथेनुसार हे गाणं पडद्यावर पद्मजाताईंच्या आवाजात आहे, तर आशा भोसले यांनी गायलेलं हेच गाणं स्वतंत्र भावगीत म्हणून प्रसिद्ध आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आशाजींच्या स्वरातून या गाण्यातील अनुभवाचा पोक्तपणा आणि शब्दांमधील अर्थता अधोरेखित केली, ज्यामुळे हे भावगीत आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातं. तर दुसरीकडे चित्रपटाच्या प्रसंगाची गरज ओळखून पद्मजाजींच्या आवाजातील नितळ पारदर्शकता, संथपणा आणि शास्त्रीय सुरांचा सात्विक गोडवा त्यांनी अचूक वापरून घेतला. एका नवोदित गायिकेनं आशाजींसारख्या दिग्गज गायिकेच्या तोडीस तोड गाणं गाऊन स्वतःची ओळख निर्माण करणं हे आज वाटतं तितकं सोपं नव्हतं. कार्यक्रमात आता तेच गाणं.

श्रोतेहो, एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याविषयी. त्यांच्या स्वरांचं सगळ्यात मोठं वेगळेपण म्हणजे त्यांच्या आवाजातील कमालीचा सुसंवाद, आर्तता आणि एक दैवी शांतता. पण हे स्वरांचं वेगळेपण केवळ उपजत नाही, तर त्यामागे त्यांची एक अथांग साधना आहे. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचा रियाज हा केवळ गळ्यापुरता मर्यादित नव्हता. सुरांचं अचूक स्थान मिळवण्यासाठी तासनतास एकाच स्वरावर मन एकाग्र करून बसणं आणि शब्दांचे उच्चार स्पष्ट भावपूर्ण होईपर्यंत त्याचा सराव करणं ही त्यांची कठोर तपश्चर्या होती. श्रोतेहो, कार्यक्रमात आता जे गीत आपण ऐकणार आहोत ते म्हणजे दिवे लागले रे. आपण सहसा आनंदात दिवे लावतो, पण कवी शंकर रामाणी यांनी या गाण्यात मृत्यू समोर असताना अंतर्मनात पेटलेल्या मुक्तीच्या दिव्याचा एक नितांत सुंदर आणि सकारात्मक अर्थ मांडलाय. आणि कवीच्या मनातली नेमकी हीच भावना ओळखून ती आपल्या स्वरांमध्ये हुबेहूब जिवंत करण्याची हातोटी गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी दाखवली आहे. त्यांच्या साधनेतून लाभलेली आवाजातील दैवी शांतता आणि शब्दांचे स्पष्ट भावपूर्ण उच्चार यामुळे कवीच्या मनातलं हे तत्वज्ञान थेट आपल्या काळजाला भिडतं.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या गायकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साहित्याप्रती असलेला आदर. कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या श्रेष्ठ कवींच्या कविता त्यांनीही तशाच आदराने गायला. शुभ्र फुलांची ज्वाला आणि रंग बावरा श्रावण हा अल्बम त्यातूनच घराघरात पोचला. त्यांच्या या साहित्याच्या ओढीमुळेच देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांना पद्मजाजींनी स्वतः चाली लावल्या आणि त्या गायल्या. राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी केलेल्या या सादरीकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली. त्यांच्या याच राष्ट्रीय योगदानासाठी भारत सरकारनं 2001 त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. श्रोते, एवढे मोठे पुरस्कार, एवढी कीर्ती मिळूनही पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा साधेपणा आणि नम्रता कधीच कमी झाली नाही. त्यांचा हाच साधेपणा त्यांच्या गाण्यातूनही आपल्याला प्रत्येक वेळी अनुभवायला मिळतो. आजच्या नवोदित कलाकारांसाठी त्यांचा रियाज, त्यांची मेहनत आणि गाण्याप्रती असलेली निष्ठा हा एक मोठा धडा आहे. कार्यक्रमात आता शेवटी असं गाणं ऐकूया जे त्यांच्या याच अष्टपैलू गायकीची साक्ष देतं.

0: श्रोतेहो, ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द आणि नम्रता या सर्व गुणांचा संगम ज्याच्या व्यक्तिमत्वात आणि स्वरात प्रकर्षाने जाणवतो अशा पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आजचा एक कलाकारा कार्यक्रम इथेच समाप्त करतो आणि मी ओंकार दीक्षित आता या कार्यक्रमातून निरोप घेतो. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोवॅट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, तर 9:10 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजले, त्यात ऐकूया नभो नाट्य मुक्तिपत्रे भाग 6, सादरकर्त्या गौरी लागू.

श्री रारा डॉक्टर काकांना अमलाचा सादर नमस्कार. मला पत्र लिहायची सवय नाही, मराठीमध्ये लिहायची तर कधीच नाही. आत्तासुद्धा माझे आबा माझ्या शेजारी बसले आहेत. आबा म्हणजे पप्पांचे पप्पा. त्यांना मोठी मिशी आहे, पण आम्ही त्यांना आता घाबरत नाही. अरे साहिलसुद्धा इथे आहे, त्याने काढलेले रेगोट्यांचे चित्र तो तुम्हाला पाठवणार आहे. आई आणि पप्पाबरोबर आम्ही रोज फोनवर बोलतो. आईने मला सांगितलं की तुझ्या मनातले कोणतेही प्रश्न तू काकांना विचारू शकतेस, पण काय विचारायचं असं मला वाटत होतं. मला माझे आई पप्पा खूप आवडतात, पण आता ते दोघेही इथं नाही आहेत. त्यांची खूप आठवण येते. आई आमच्यावर प्रेम करते तशीच ओरडते, पण पप्पा कधी प्रेम करतील आणि कधी ओरडतील ते कोणालाच कळत नाही. काका, दारूची सगळी दुकानं सरकार बंद का नाही करत? मी जेव्हा मुक्तांगणमध्ये गेले होते ना, तेव्हा मी तिकडच्या बंधू काकाला हा प्रश्न विचारला होता. मला एक टॉनिक दिलं होतं डॉक्टरांनी, त्यामध्ये बाटलीवर अल्कोहोल असं लिहिलं होतं. मी ते औषध अजिबात घेतलं नाही. पूर्वी पप्पा मला सांगायचा की तो औषध घेतो म्हणून. हे औषध जेवायच्या आधी घेतलं तर म्हणे भूक वाढते असं साहिल म्हणतो. तो कधीतरी वाकडा तिकडा चालत तोल गेल्यासारखं करतो आणि पप्पा सारखं असं म्हणतो. मला त्याचा खूप राग येतो आणि मी त्याला एक धपाटा मारते. माझ्या सर्व बेस्ट फ्रेंड्सच्या घरी आमच्या घरासारखं नसतं. पप्पा आता फॉरेनला निघाला तर आई म्हणाली की आपण गरीब झालो म्हणून पप्पा पैसा आणायला तिथे लांब चालला. पूर्वी आई म्हणायची मी कमावते हा उडवतो. पप्पासारखी मोठी माणसं असं का करतात? पैसे तेव्हा खर्च केले नसते तर आता इतक्या लांब जायला लागलं नसतं ना, तुम्हीच सांगा. एकदा मी आमच्या शेजारच्या दाते अंकलकडे गेले होते, म्हणजे वैष्णवीच्या घरी, तर तिची आई सारखी माझ्याकडे बघून किती गोड मुलगी बिचारी पोर असं सारखं म्हणत होती. मला बाबा खूप राग आला होता. मला खूप राग आला की मी साहिलला मारते, तो पण असंच करतो. माझी टीचर सुद्धा असं एकदा म्हणाली दुसऱ्या टीचरला, काही वाटत कसं नाही त्या बापाला, तर मला एकदम रडूच आलं. असं रडू आलं, राग आला की अभ्यास विसरतो. मी काय करू?

मला वाटतं आई बाप्पा तिकडे भांडणार नाहीत ना. पप्पाने परत प्याली तर त्याला तिकडे मुक्तांगणला नेणार का? आम्ही पूर्वी घर घर खेळायचो ना, तेव्हा साहिल पाण्याला चिअर्स असं म्हणायचा, तेव्हा पण मला त्याचा राग यायचा. आता मी मोठी झाली आहे, मी त्याला कधी कधी समजावून सांगते, पण काय सांगते ते ठाऊक नाही. मी आता आबांना सांगितलं की तुम्ही हे पत्र अजिबात वाचायचं नाही, म्हणून मी आता लगेच पाकिट बंद करणार. मी तुम्हाला आता टीव्हीवर पाहिलं खूप दिवसांपूर्वी, साहिलने सुद्धा पाहिलं. तुम्ही लोकांच्या प्रश्नांना तिथे उत्तरं देत होता, तुम्ही खूप हसत होतात आणि मला हसणारी लोक आवडतात. काय हो, तुमच्या घरी लहान मुलं आहेत का? त्यांना माझा हॅलो सांगा. तुम्ही आम्हाला पत्र लिहा, मग आम्ही पप्पाला ठेंगा दाखवू. अरे हो, तुम्हाला नमस्कार लिहा असं आबा म्हणतात. तुमची नम्र म्हणजे काय? अमला.

प्रिय अमला, अनेक शुभेच्छा आणि छानसा हाय. तू हे पत्र साहिला वाचून दाखवशीलच. त्याचं चित्र मला अतिशय आवडलं. पाण्याचा निळा रंग, आकाशाचा निळा रंग अशा छटाई त्यानं छान दाखवल्यात. झाडाचा हिरवा रंग आणि गवताचा पोपटी रंग यासाठी वेगवेगळे क्रेयॉन्स वापरले आहेत. त्याने काढलेले घरही बंगल्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे दोन डोंगरांच्या मधून उगवणारा सूर्य त्यांनी काढलेला नाही आहे. न पाहिलेल्या गोष्टी चित्रामध्ये नाहीत आणि त्यामुळे चित्र मनापासूनचं आणि प्रामाणिक झालंय. आता तू म्हणशील माझ्या पत्राबद्दल बोला ना, सारखं साहिलचंच कौतुक. राणी, तुझ्या पत्रामधल्या काही प्रश्नांची उत्तरं या काकाला एकतर ठाऊक नाहीत किंवा ठाऊक असली तरी ती खूपच वरवरची आहेत. पण तुझ्यासारख्या खूप मुलांशी गप्पा मारल्यामुळं काकाला काही गोष्टी कळल्या आहेत, त्या तुझ्यासमोर मांडतो. सरकारनं दारूची दुकानं बंद करावी असं म्हणताना तुझ्या मनातला राग मला नेमका समजतो, पण त्या विषयावर तू आणि मी आत्ता या क्षणाला काहीही करू शकणार नाही. स्वतःचा आणि इतरांचा बरोबर विचार करून त्याप्रमाणे वागणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर आणि तरच ते शक्य आहे. पण हे कधी घडेल हे मात्र सांगता येणार नाही. तू साहिला जे समजावून सांगितलं असेल ते नक्की खूपच महत्त्वाचं असणार आहे. यापुढे त्याला समजावण्याआधी काही गोष्टी तुला स्वतःला समजून घ्याव्या लागणार आहेत. तुमच्या घरामध्ये खूप वर्ष एक मोठी अडचण होती, त्यामुळे तुझं, साहिलचं, आईचं आणि पप्पांचं आयुष्य खूप बदललं, नाही का? अशी अडचण कुणाला येऊ नये हे खरंच आहे. पण आता या अडचणीला तोंड देताना तुम्ही सगळ्यांनी जी हिंमत दाखवली आहे ती मला आवश्यक वाटते. आपल्याला वाटतं की आपल्याच घरात प्रॉब्लेम्स आणि इतर सर्व सुखी आहेत, असं खरं नसतं बरं का? प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात आणि त्या वेगवेगळ्या वेळी येऊ शकतात, म्हणून आपली कंपॅरिझन दुसरं कोणाशीही करू नये. तुला जर खूप रडू आलं, राग आला, भीती वाटली तर त्याबद्दल लाज वाटून घेऊ नकोस. पण हे सगळ्यांचं मूळ कशामध्ये आहे हे लक्षात घ्यायला हवं. आता तुझे पप्पा त्यांच्या त्रासातून अडचणीतून मार्ग काढतायत, त्यामध्ये त्यांना यशही मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच व्यक्तीने तसाच शेरा मारला तर तुला तेवढा राग आता येणार नाही, कारण आता तुझ्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास आलेला आहे. म्हणजे राग आणि भीती या गोष्टी आपल्या मनात किती प्रमाणात येणार याला फक्त दुसऱ्या माणसाचं वागणं बोलणं जबाबदार नसतं, आपल्या आत्मविश्वासावर ते जास्त प्रमाणात अवलंबून असतं, नाही का? तुझ्या आत्तापर्यंतच्या छोट्या आयुष्यामध्ये तू काही अडचणी, त्रास, दुःख अगदी जवळून पाहिलंस, त्यांचा अनुभव घेतलास, त्यामुळे जसे काही वाईट परिणाम झाले असतील तसे काही चांगलेही झाले असतील. वयाच्या मानानं तू अनेक गोष्टी स्वतंत्रपणे करायला शिकलेस, खूप लवकर करायला शिकलेस. फक्त चौथीमध्ये असताना एका संध्याकाळी कामावरून आल्यावर तू आईला स्वतः केलेला चहा दिलास अशी आठवण आईने मला सांगितली आहे. आईला उशीर झाला आणि साहिल रडायला लागला तेव्हा तू त्याला गाणं म्हणून थोपटून कसं झोपवलंस तेही मला आईने सांगितलंय. तुझ्यातला हा भाग खूपच छान आहे, पण याचा अर्थ तू आईबाबांकडे कधीच हट्ट करायचा नाहीस असं मात्र नाही.

थोड्या प्रमाणात तू तुझ्या वयासारखंही वागायला हवंस. काही टॉनिक्समध्ये अल्कोहोल असतं हे खरं आहे, पण ते अत्यंत कमी प्रमाणात. अत्यंत कमी प्रमाणात ते शरीरात गेलं तर ते भूक वाढवतं. पण ज्या प्रकारची दारू ज्या प्रमाणात प्यायली जाते त्यामुळं भूक कमीच होते. कोणतीही वस्तू मुळातच चांगली किंवा वाईट अशी नसतेच, तिचा वापर आपण कसा करणार आहोत यावर ते अवलंबून असतं. तुला ॲटॉमिक पॉवर म्हणजे अणुशक्ती ठाऊक आहे. त्याचा उपयोग बॉम्ब करण्यासाठी करता येतो आणि वीज तयार करण्यासाठीही करता येतो. तेव्हा आपला राग दारूवर नाही आहे. दारू घेण्यासाठी माणसाला जे विचार भाग पाडतात त्या विचारांना दूर कसं ठेवायचं हे आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. विचारांना असं दूर ठेवता येत नाही, त्यांना बदलावं लागतं. माणूस जोपर्यंत स्वतःबद्दलचे त्याचे विचार बदलत नाही ना, तोवर दारूबद्दलचे विचार बदलणं फार कठीण असतं. तुझे पप्पा आता त्यांचे विचार बदलण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी आम्ही पत्रांमधून एकमेकांशी बोलतो. मला तुझं कौतुक वाटलं. पत्र लिहायची कल्पना तुझ्या डोक्यात आली तरी कशी. आता पत्राच्या शेवटी कुठेतरी वाचलेली एक छानशी गोष्ट तुझ्यासाठी लिहितो. एक छोटं गाव असतं, त्यात टिकली नावाची एक छोटी मुलगी राहत असते. गावाच्या चारी बाजूला दाट जंगल असतं. जंगलाच्या पलीकडे दुसरं गाव असतं आणि तिथे टिकलीची आजी राहत असते. टिकलीला जंगलात भटकायची खूप सवय असते. एकदा दुपारी ती आजीकडे जायला निघते. तिच्याबरोबर एक कंदील असतो, संध्याकाळ झाल्यावर रस्ता दिसावा म्हणून. जंगलामध्ये टिकली खेळत बसते, ओढ्यामध्ये पाण्यात खेळते, फळं खाते आणि त्यामुळं तिला खूप उशीर होतो. कंदील पेटवायला घेतलेली काडीपेटी पाण्यात ओली होते. एकच कोरडी काडी उरते. अंधारून यायला लागतं, संध्याकाळचे वारे सुटतात. टिकली तिचा कंदील पेटवते, त्याच्या प्रकाशात रस्ता शोधत शोधत पुढे निघते आणि अचानक वाऱ्याचा झोत येतो. टिकलीचा कंदील विझून जातो. आता काय, टिकलीच्या डोळ्यात पाणी येतं. आजीच्या घरापर्यंत पोहोचणार कसं? ती मटकट खाली बसते, घाबरते. काही वेळ असाच जातो. मग टिकली स्वतःला सांगते, अंधार आहे आणि कंदील नाही, ही गोष्ट खरी, पण मला आत्ता काहीतरी करायला हवंच. कारण कंदीलाशिवाय 4-5 फुटावरचं तर दिसत आहे आणि काळोख जर अजून वाढला तर तेही दिसणार नाही. आजीच्या घराच्या रस्त्यावर कोणकोणती झाडं आहेत त्यांच्या फळाफुलांचे वास मला ठाऊक आहेत. मी ते वास घेऊ शकेन. मला पक्ष्यांचे आवाज समजतात. रस्त्यावरच्या कोणत्या झाडावर कोणते पक्षी राहतात तेही मला ठाऊक आहे. माझ्या पावलांना पायवाटेचा रानवाटेचा स्पर्श ओळखीचा आहे. मी त्यामुळं सावधपणे पावलं टाकू शकते. हे सगळं मी करू शकते. अडचण आहे हे खरं आहे, अंधार दाटतोय आणि कंदील विजलाय, पण माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून मी आजीच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न का करू नये. एक एक पाऊल टाकत टाकत टिकली निघते आणि आजीच्या घरापर्यंत पोहोचते. आश्चर्यानं आजी तिला विचारते, अगं कोणाच्या सोबतीने आलीस ग तू एवढ्या रात्री? टिकली म्हणते, आहे एक माझी मैत्रीण, तिच्या सोबतीनं आले. गोष्ट वाचल्यावर तुला काय वाटलं ते जरूर कळव. साहिलला नव्या चित्रासाठी ऑल द बेस्ट सांग आणि आबांना आणि आजींना माझा नमस्कार सांग. बाय, तुझा डॉक्टर काका.

माननीय डॉक्टर साहेब, सप्रेम नमस्कार. अमलाला लिहिलेलं पत्र मी आणि माझ्या पत्नीनं वाचलं. तिनं तुम्हाला काय लिहिलंय ते आम्हाला दाखवलं नव्हतं, पण तुमचं पत्र आल्यावर, ते वाचल्यावर ती अतिशय आनंदी वाटली. तिला एकदम कसला तरी उत्साह आला. प्रतीक लतिकाशी फोनवर बोलताना सारखं सांगत होती, डॉक्टर काकांचं पत्र आलंय. आम्ही न मागताही तिनं मला पत्र वाचायला दिलं. मोठी गोड पोरं आहेत आमची नातवंड, त्यांच्यासाठी जीव तुटतो.

पहा, आमच्यासारख्या सुशिक्षित संस्कारी घरामध्ये असं का व्हावं हे कोडं मला काही सुटत नाही. एक गोष्ट चांगली, तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं प्रतीकची गाडी पुन्हा रुळावर येते आहे. आम्ही लतिकाला शक्यतो आधार द्यायचा प्रयत्न करतो, पण ती मानवी स्वभावाची आहे. मुक्तांगणला प्रतीक ऍडमिट व्हायच्या आधी एक वेळ अशी आली होती की आम्हा सगळ्यांनाच वाटलं की आता पुरे, आपण दोघांना वेगळं करून ही फरफट थांबवावी. आपल्याच मुलांची ही अशी अवस्था मला पावत नव्हती. आम्ही लतिका आणि मुलांना आमच्याकडेच घेऊन यायचा बेत पक्का केला होता, परंतु त्याआधीच प्रतीक ट्रीटमेंटला तयार झाला. आई वडील म्हणून आमचं कुठं चुकलं का ते अजूनही कळत नाही. हा आमचा एकुलता एक मुलगा, पण आम्ही त्याचे कधी फाजी लाड केले नाहीत, तरी असं का व्हावं कळत नाही. एक मात्र आहे, लहानपणापासून त्याचा स्वभाव जरा चंचल होता. एका गोष्टीवर तो फार काळ टिकायचा नाही, पण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की मग त्याच्या मागे तासन तास. तशीच वृत्ती मी साहिलमध्ये पाहतो आणि मला चिंता वाटते. अलीकडे गेल्या 6 महिन्यामध्ये मी त्याच्यामध्ये अनेक चांगले बदल पाहतोय, त्यामुळं मला आशा आहे आम्ही दोघंही हयात आहोत तोवर सगळं चांगलं व्हावं अशी इच्छा आहे. हा बदलणारा काळ अशा व्यसनांना पोषक आहे असं माझं मत बनलंय. फार लहान वयातच हातात पैसा खेळायला लागतो, अनेक आकर्षणं आजूबाजूला असतात, संयमाची कसोटी लागते. पूर्वी कुटुंबातले नातेसंबंध खूप जवळचे होते, आता तेही विस्कळीत होत चाललेत. प्रतीकच्या परदेशी राहण्याबद्दल नेमका काय निर्णय घ्यावा या संदर्भात तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केल्याचं लतिका फोनवर म्हणाली. आता 15 दिवसात ती परत येईल आणि त्यानंतर सविस्तर बोललं होईल. आम्हाला कधी कधी वाटतं की मुलानं आपल्या जवळपास राहावं, पण आता ती अपेक्षाही फारशी नाही. जिथं आहात तिथं नीट सुखात राहा एवढंच. तुम्ही मुक्तांगणला अधूनमधून असता असं कळलं, आम्ही दोघंही एक दिवस मुद्दाम तुमची भेट घ्यायला म्हणून येऊ. कळावे. आपला आबा.

प्रियश्री आबा, सप्रेम नमस्कार. व्यसनाधीनतेच्या आजारामध्ये सापडलेल्या मुलाचे पालक म्हणून तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया अतिशय प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. प्रौढ वयाच्या मुलामध्ये जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा पालकांच्या समोर असहाय्यतेचं चित्र उभं राहतं. पालक काही या मुलावर जबरदस्ती करू शकत नाहीत, आर्थिक नाकेबंदी करू शकत नाहीत, उपयोग झाला न झाला तरी सतत समजावण्याचं काम करू लागतात आणि करावं लागतं. पण त्याचाही योग्य अर्थ न लावला गेल्यानं पालक आणि व्यसनाधीन व्यक्ती यांच्यामध्ये जी दरी निर्माण होते आणि ती वाढतच राहते. अशावेळी मुलाची पत्नी आणि मुलं यांच्या पाठी ठामपणे उभं राहणं हे काम पालक करू शकतात आणि ही कामगिरी तुम्ही अतिशय उत्तमपणे पार पाडली आहे. मायेचा पडदा डोळ्यावर न येऊ देता वस्तुनिष्ठपणे तुम्ही लतिकाला आधार दिलात याबद्दलची कृतज्ञता तिच्या बोलण्यात जाणवते. प्रत्येक तुमचा मुलगा असूनही त्याच्या व्यसनाशी संबंधित वागण्याला तुम्ही पाठीशी घातलं नाहीत ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. अबा, ज्या घरामध्ये व्यसनाची समस्या आहे त्या पालकांनी स्वतःच्या आरोग्याचीही जास्तीत जास्त चांगली काळजी घेतली पाहिजे. घरावर निराशेचं सावट असलं की पालक स्वतःच्या खाण्यापिण्याची, व्यायामाची, औषधाची आभाळ करतात. तसं होणं म्हणजे मुलाच्या वागण्याची शिक्षा ते स्वतःला करतात. स्वतःवर अपयशी पालक असा शिक्का तुम्ही कृपा करून मारू नका असं मला म्हणजे तुम्हाला कळकळीनं सांगावं असं वाटतं. आपलं एक मूल मनासारखं वाढलं नाही याचं दुःख मी समजू शकतो, पण म्हणजे तुमचं सारं जीवनच उद्ध्वस्त झालंय असं मानण्याचं काहीही कारण नाही. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी नशिबाला बोल लावत बसलो तर प्रयत्नवादावरची श्रद्धाच आपली कमी होण्याचा धोका आहे. आपल्या मर्यादाची जाणीव ठेवून धीराने प्रयत्न करत राहणं हे काम पालक करू शकतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रतीकमध्ये बदल होतोय. विशेष म्हणजे आत्मपरीक्षण करणं आणि प्रत्येक अनुभवाचा उपयोग करून नवीन शिकणं या बाबी त्याला जमायला लागल्यात. या टप्प्यावर त्यानं आणि लतिकानं मिळून त्यांच्या आत्ताच्या

आणि भविष्यातल्या गरजांचं मूल्यमापन करणं फार जरुरीचं आहे. आपली एकंदर जीवनशैली कशी असेल हे ठरवणं अगत्याचं आहे. कौटुंबिक नातेसंबंधाची वीण बदलते आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. व्यसनाधीनतेमध्ये उपचार केंद्रामध्ये उपचारांबरोबरच नवे नातेसंबंधही मिळतात. उपचारासाठी येणाऱ्या कुटुंबांची मैत्री जुळते. सुखदुःख एकमेकांना वाटली जातात. खरं तर सुरुवातीला दुःखच जास्त. मी असं पाहिलंय की व्यसनातून बाहेर पडण्याच्या वाटेवरचे असे नातेसंबंध रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना आधार देत असतात. यातून पुरेसा आत्मविश्वास मिळाला की रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय इतर नातेवाईक सामाजिक नाती यांच्याकडे नव्यानं परतू शकतात. नेटवर्क ऑफ सपोर्ट असा शब्द आम्ही वापरतो. फक्त आधार नकोय, आधार देणाऱ्या धाग्यांचं जाळं हवं. तसं झालं तर एकाच धाग्यावर अति ताण येत नाही. तुमचा वेळ नातवंडासमवेत मजेत चालला असेल याची मला खात्री आहे. कोणताही एकच स्वभाव पैलू व्यक्तीला व्यसनाकडे घेऊन जात नाही, त्यामागे अनेक घटक असतात. साहिलच्या स्वभावाच्या एका पैलूकडे तुमचं लक्ष गेलं, पण तो मुलगा मोठा कल्पक असावा असं त्याच्या चित्रावरून दिसतं. ही कल्पकता आपण जर विधायक वाटाने पुढे नेऊ शकलो तर चंचलता आपापच कमी होईल. त्याच्या चंचलतेकडे आपण एक प्रश्न म्हणून स्वतंत्रपणे पाहू, परंतु आत्ताच त्याचं नातं व्यसनाशी जोडू नये. तुमच्या दोन्ही नातवंडांवर त्यांच्या वडिलांच्या समस्येचे पडसाद उठणं हे नैसर्गिकच म्हणावं लागेल, परंतु या नकारात्मक प्रभावातून शक्यतोवर बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचेत आणि त्यासाठी योग्य असं वातावरण आपण निर्माण करायचंय. काय गमावलं यावर खंत काढण्यापेक्षा आपल्याकडे असणाऱ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करावा आणि उद्दिष्टांकडे वाटचाल करावी हा टिकलीच्या गोष्टीचा भावार्थ अंमलाबरोबरच तुम्ही आम्ही मोठ्यांनी ध्यानात घेण्यासारखा आहे. मुलांच्या आजींना नमस्कार आणि अंमला साहिला मनपूर्वक खूप खूप आठवण सांगा. तुमचं डॉक्टर.

डिअर डॉक, आत्ताच लतिकाला एअरपोर्टवरनं सोडून घरी परत आलो आहे. गेल्या 2 दिवसांपासूनच आम्ही दोघं अधूनमधून गंभीर होत होतो. म्हणजे 6 आठवडे कसे गेले काही कळलंच नाही. ॲक्च्युली आत्तापर्यंतच्या एकत्र जगण्यामध्ये असा विरह कधी अनुभवला नव्हता. डॉक्टर, या 6 आठवड्यांमध्ये आम्ही एकमेकांसोबत जेवढं बोललो तेवढं याआधी कधीच बोललो नव्हतो. 2 स्वतंत्र पण तरीही एकमेकांशी समरस झालेल्या व्यक्ती म्हणून एकमेकांशी बोलण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. मला आता इथे येऊन 1 वर्ष झालंय. अजून 1.5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे माझं. ते पूर्ण करून भारतामध्ये परत जाण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आहे. त्यानंतर तिथे काहीतरी करू म्हणजे आत्ता आम्हाला बहुतांशी मलाच एकत्र राहण्याचं महत्त्व कळतंय, कळलंय. मी परत येईन तोवर आम्हाला 9वीला असेल. इतकी खुश झाली ती तुमचं पत्र वाचून. त्यानंतर आम्ही दोघांनी तिला एक पत्र लिहिलं आहे आणि मी लिहिलेलं पत्र लतिका बरोबर घेऊन गेली आहे. आमच्या मुलांशी नातं जोडायचा एक नवा मार्ग आता आम्हाला मिळाला आहे. अमलाला तुम्ही लिहिलेल्या पत्राची फोटोकॉपी आबांनी मला पाठवली आणि त्यातली टिकलीची गोष्ट मी 4 दिवसांपूर्वीच परिणामकारक पद्धतीने वापरली सुद्धा. त्यामुळे माझा हा एक्सपिरियन्स मला तुम्हाला सांगायलाच लागेल. माझ्या सहकार्याबद्दल मी आधी तुम्हाला कळवलंच आहे. तर त्या रात्रीच्या प्रसंगानंतर आजपर्यंत त्यांनी दारू सोडली आहे. तो असा वागतोय याची खात्री त्याच्या पत्नीला वाटत नव्हती तेव्हा त्यांनी माझा हवाला दिला. म्हणजे ॲक्च्युली हे जरा विनोदीच झालंय पण असो. तर मग ती तिच्या आईवडिलांकडून आणि तो त्याच्या घरून असे आमच्या घरी मला आणि लतिकाला भेटले. जवळजवळ 4 तास ते आमच्याबरोबर होते. आम्ही दोघांनी आपापले अनुभव त्यांना सांगितले आणि सांगता सांगता मधूनच आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. त्यात एक काहीतरी वेगळीच ऊब होती. एका वेगळ्याच चौकटीत जणू आम्ही बीइंग टुगेदर अनुभवत होतो. आमच्या या शेअरिंगचा त्यांच्यावर किती परिणाम झालाय ठाऊक नाही पण आमच्यावर मात्र खूप झालाय. मी बोलता बोलता सहज म्हणालो की माझ्या ॲडिक्शनच्या काळामध्ये मला वाटायचं की आमची कितीही टोकाची भांडणं झाली तरी लतिका मला सोडून जाणार नाही. ॲक्च्युली हे एका पद्धतीने तिला गृहित धरण्यासारखंच होतं. परंतु मला जेव्हा कळलं की लतिका आणि मुलं घर सोडून जाणार आहेत आणि या

साऱ्याला माझ्या आईवडिलांचा सक्रिय पाठिंबा आहे. तेव्हा तेव्हा मात्र मी मनापासून हादरलोच. मी या सगळ्या नात्यांवर लाथ मारतो असं मी कितीही अवसान आणून म्हणालो ना, तरी मनापासून ही सगळी माझी माणसं मला हवीच होती. आणि या विचाराचाही मला त्यावेळी स्वतःचा वीकनेस म्हणून राग यायचा. अर्थात ते सोडा, आमच्यासारख्या माणसांना आमचे कोणावरही अवलंबून असणं हे स्वीकारताच येत नाही, आम्ही ते नाकारतो. डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स यांच्यामध्ये परस्परावलंबन म्हणजे इंटरडिपेंडन्स नावाचा टप्पा असतो हे आमच्या लक्षातच येत नाही. या टप्प्याची जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं आहे. परस्परावलंबन हे जसं घरात आहे तसंच कामावर आहे, तसंच AA सभांमध्ये सुद्धा आहे. मी ज्याला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणायचो ते खरं तर एक भीषण एकाकीपण होतं हे मला कळायला खूप वेळ लागला. हे सगळं मी सांगत असताना मला जाणवलं की लतिका माझ्याकडे बघतीये. माझ्या केसातनं बोटं फिरवताना जशी तिची नजर असते ना तशी नजर होती तिची. आणि त्यानंतर तिने सुद्धा तिच्या सगळ्या भावनांबद्दल मला सांगितलं. एकदा रागामध्ये तिने आमच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बमला कशी आग लावली हे सुद्धा मला सांगितलं तिने. पण ते अर्धवट जळलेले फोटो तिनेच जपून ठेवलेत. जवळच्या नात्यांबद्दल आमची आणि कुटुंबियांची भूमिका व्यसनाच्या काळामध्ये कशी संदिग्ध म्हणजे ॲम्बिव्हॅलंट होते हे बघा. आम्हाला एकाच वेळी एकमेकांबद्दल प्रचंड राग आणि आपुलकीही वाटत होती. या दोन्ही टोकाच्या भावना आलटून पालटून समोर आणणारं आपलं मन ॲब्सोल्युटली ग्रेट. दारू सोडायच्या माझ्या सगळ्या प्रयत्नांबद्दल आणि त्यातल्या गांभीर्याबद्दल मी त्या दोघांशी बोललो. आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि त्या माझ्या कलिगनी जवळच्या AA ग्रुपला जायचं ठरवलंय. ते दोघंही मला तिथे नियमित भेटणार आहेत. ते दोघं गेले, आम्ही त्यांना निरोप दिला आणि त्यानंतर संध्याकाळ होऊन गेली. कितीतरी वेळ आम्ही दोघं एकमेकांच्या कुशीत अगदी शांत पडून होतो, जस्ट बीइंग टुगेदर.

मला अचानक एएच्या रिकव्हरी प्रोग्रॅमच्या 12 पायऱ्या आठवल्या. त्यातली 8वी आणि 9वी पायरी अशा दोन पायऱ्या मेकिंग अमेंड्स म्हणजे भरपाईच्या आहेत. 8वी पायरी आहे, व्यसनाधीनतेच्या काळात आम्ही ज्या व्यक्तींना दुखावलं होतं त्यांची आम्ही यादी केली आणि या चुकीची भरपाई करण्यासाठी मनःपूर्वक तयार झालो. तर 9वी पायरी होती की झालेल्या सर्व चुकांची जिथे शक्य आहे तिथे आम्ही सरळ सरळ भरपाई केली. पण भरपाई करण्याच्या कृतीचाच त्या संबंधित व्यक्तीला त्रास होईल असं वाटलं तर आणि तरच आम्ही त्याचा अपवाद केला. या दोन्ही पायऱ्यांच्या जोडीला मी 12वी पायरी ठेवली आहे. मला मिळालेला संदेश म्हणजेच माझ्यातला बदल मी इतर व्यसनाधीन व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करणं ही 12वी पायरी आहे. माझ्या त्या कलिकबरोबर मी 12वी पायरी घेतली म्हणजेच माझा प्रवास त्याला सांगितला आणि हे सांगताना सुद्धा मी 9वी पायरी प्रत्यक्षात आणत होतो. मी ज्या ज्या सगळ्यांना दुखावलं त्यामध्ये आहे ती एक मानवता, ह्युमॅनिटी. माझं अनेक वेळेचं जनावरासारखं वागणं हे मानवी मूल्यांचा कडेलोट होतं आणि मानवतेवरचे ओरखडेच होते आणि म्हणूनच मला मानवतेची क्षमा मागून तिथे भरपाई करायला हवी. मी कितीही सामान्य माणूस असलो ना तरीही. आणि मानवतेची भरपाई करण्यासाठी माझ्या हातात काय आहे तर 12वी पायरी. म्हणजे मला जे कळलंय ते इतरांपर्यंत पोहोचवणं आणि स्वतःच्या वागण्यामध्ये या तत्वांचा वापर करणं. आत्ता लतिकाला सोडून येताना या सगळ्या मुद्द्यांनी मला अक्षरशः वेढून टाकलं होतं. आज मला एकटं असूनही एकाकी नसणं म्हणजे काय हे स्वानुभवातनं कळतंय. आज मी टिकलीची गोष्ट प्रत्यक्षात जगतोय, जगणार आहे आणि माझ्या त्या कलिकप्रमाणेच इतर अनेकांना ती गोष्ट सांगणार आहे. मी धापा टाकत टाकत जीव कंठात धरून एखाद्या उंच पर्वताच्या शिखराशी यावं आणि तिथून पाहावं तर समोर त्याहूनही उंच पर्वतांच्या हिमाच्छादित रांगा दिसाव्यात तशी स्थिती झाली आहे माझी आत्ता. एक खूप नवा दृष्टिकोन मिळाल्याचा आनंद, पण पुढची वाटचाल किती विस्तृत आहे, किती व्हास्ट आहे याची जाणीव. आता मला हे जे वाटतंय त्याला नम्रता म्हणता येईल का? बहुतेक मला वाटतंय डॉक्टर माझी ऑर्डिनरी रिकव्हरी सुरू होती आता.

0: बाय, तुमचा प्रतीक.
1: प्रतीक आणि लतिका आता पुण्यामध्ये राहतात. परदेशातून परत आल्यावर प्रतीकने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. लतिकाने तिच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मुक्तांगणच्या कामामध्ये अर्धवेळ स्वयंसेवक म्हणून वाटा उचलायचा निर्णय घेतलाय. अमला यंदा 11वीमध्ये फर्ग्युसनला आहे. तिला 10वीला 88% गुण मिळाले. तिने कला शाखेला प्रवेश घेतलाय. साहिल 6वीतून 7वीत गेलाय. चांगल्यापैकी तबला वाजवतो. कराटेच्या क्लासला नियमितपणे जातो. आबांचं घर प्रभात रोडला आहे. आबा आणि आजी मुक्तांगणच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमांना हजर असतात.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलात कार्यक्रम नभो नाट्य मुक्तिपत्रे भाग 6. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत होता कार्यक्रम नादब्रह्म. शास्त्रीय संगीतावर आधारित या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित दिनकर कैकिणी यांच्या स्वरातून राग सावनी बिहाग.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता, तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. तर हा होता हवामानाचा अंदाज. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.